श्रोते हो नमस्कार, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आणि तुमच्या रेडिओवर। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948 अर्थात 9 ऑगस्ट 2026। प्रारंभ करूया आजच्या या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

शुद्धो ठीक 6:42 सेकंद झालेले आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, ठीक 6:06 आणि 46 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत. आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील पहिली भक्ती रचना आहे अरविंद आगाशे यांची, स्वर आरती अंकलीकर यांचं आणि संगीत रवींद्र कसबेकर यांचं.

श्रुतिहो हा स्वर होता आरती अंकलीकर यांचा. यानंतरची भक्तिरचना सुनंदा पाटील यांनी लिहिलेली. स्वर सुरेश वाडकर यांचा आणि संगीत विलास पुजारी यांचं.

श्रोते हो, हा स्वर होता सुरेश वाडकर यांचा. आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत. यानंतरची भक्ती रचना आहे प्रवीण दवणे यांची. संगीत नंदू होनप यांचा आणि स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, ही भक्ती रचना होती प्रवीण दवणे यांची आणि स्वर होता अजित कडकडे यांचं. यानंतरची भक्ती रचना अरविंद आगाशे यांची, स्वर आहे रवींद्र साठे यांचा आणि संगीत नियोजन आप्पा वढावकर यांचं.

होतो आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची भक्तरचना. संगीत नंदू होनप यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकू आजच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील शेवटची भक्तिरचना, सदाशिव जावडेकर यांची. संगीत संयोजन आशिष केसकर यांचा आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

जीव अभ्यंकर यांचा आणि भक्तिरचना होती सदाशिव जावडेकर यांची. या भक्तिरचनेसोबतच आजचा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत.

श्रुती हो, ठीक 6 वाजून 35 मिनिटं आणि 48 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. यानंतर ठीक 6 वाजून 40 मिनिटांनी विचारपुष्प. यामध्ये आज जागतिक आदिवासी दिनाच्या अनुषंगाने चिंतन, लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं आणि वाचक स्वर असेल भारती कुलकर्णी यांचं. 6 वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा, 6 वाजून 50 मिनिटांनी परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6 वाजून 55 मिनिटांनी दिनविशेष, 7 वाजून 25 मिनिटांनी अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर 7 वाजून 40 मिनिटांनी सुगम संगीत, 8 वाजून 40 मिनिटांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. ठीक 10 वाजता आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात केली जाईल आणि आज लोकजागर या कार्यक्रमामध्ये जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भारतातील वाघ संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. त्यानंतर ठीक 10 वाजून 30 मिनिटांनी मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा, 10 वाजून 40 मिनिटांनी जितेंद्र घोडके सराफ पुणे द्वारा निर्मित प्रायोजित कार्यक्रम, 10 वाजून 45 मिनिटांनी न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर ठीक 11 वाजता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित पत्र फरमाईशीचा हिंदी गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकू शकाल. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल आणि त्यानंतर 1 वाजतापासून विविध भारती प्रसारण सेवेच्या विविध कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते हो, आता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 ला प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. पहाटे 6 वाजून 5 मिनिटांनी भक्ती संगीत, 6 वाजून 35 मिनिटांनी कार्यक्रमाची रूपरेषा, 6 वाजून 40 मिनिटांनी विचारपुष्प. यामध्ये श्रद्धा आणि भक्ती या विषयावर पुंडलिक गवंडी यांचे विचार, वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6 वाजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा, 6 वाजून 50 मिनिटांनी परिसर. हे दोनही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6 वाजून 55 मिनिटांनी दिनविशेष, 7 वाजून 25 मिनिटांनी दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7 वाजून 40 मिनिटांनी मिश्र संगीत, 8 वाजून 40 मिनिटांनी हिंदी गझल या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोते हो, ठीक 10 वाजता आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. यामध्ये विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमामध्ये समाज सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विषयावर डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10 वाजून 30 मिनिटांनी मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आणि त्यानंतर ठीक 11 वाजता नवीन हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम नये तराने. ठीक 12 वाजता अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1 वाजतापासून विविध भारती

प्रसारण सेवेच्या विविध कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊ शकाल. या व्यतिरिक्त प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ठीक 6:40 झालेले आहेत. आता ऐकूया विचारपुष्प.

0: आधारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ठीक 6:40 झालेले आहेत. आता ऐकूया विचारपुष्प. आज जागतिक आदिवासी दिनाच्या अनुषंगाने चिंतन. लेखन प्राध्यापक खासेराव शितोळे यांचं आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा.
1: श्रोते हो, आज जागतिक आदिवासी दिन. हजारो वर्षांपासून दऱ्याखोऱ्यात रानावनात राहणारे आदिवासी बांधव हे इथले मूळ निवासी. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तरी तिथला आदिवासी बांधव आपली संस्कृती जपताना दिसून येतो. बोलीभाषा, वेशभूषा, केशभूषा, खाद्य संस्कृती, दागिने, उत्सव, परंपरा अशा सगळ्याच बाबतीत आदिवासींनी आपल्या जुन्या परंपरा जपलेल्या आहेत. डोंगर, जंगल, नद्या यांच्या नितांत श्रद्धा असलेला आदिवासी समाज हा खर तर निसर्गपूजक. निसर्गानं उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या नैसर्गिक साधन सामग्रीत आपली उपजीविका चालवणारे आदिवासी बांधव आजही आपलं वेगळेपण टिकवून आहे. अनेक बाबतीत आपले वेगळेपण जपणारा हा आदिवासी समाज मुळात उत्सवप्रिय. संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 पासून जागतिक आदिवासी दिवस साजरा करायला सुरुवात केली. भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सुमारे 10 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या आदिवासींचे महादेव कोळी, भिल्ल, गोंड, संथाल, कोडा, मुंडा, भूमिज असे अनेक समुदाय आहेत. ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड नि पूर्वोत्तर राज्यात बहुसंख्य असलेला आदिवासी समाज महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात अल्पसंख्याक आहे. आज जगाच्या पाठीवर असंख्य आदिवासी समूह नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. भारतात अंदमान निकोबार बेटावर असलेला जारवा आदिवासी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जगाच्या इतिहासावर नजर टाकले तर तिथल्या आजवरच्या वाटचालीत आदिवासींचे योगदान अतिशय महत्वपूर्ण असल्याचं दिसून येतं. इथल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासताना ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोषाची पहिली ठिणगी पेटवण्याचं काम आदिवासींनीच केल्याचं आपल्याला दिसून येतं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासताना आपण बहुतांश वेळा 1857 उठावापासून त्याची सुरुवात करतो, परंतु ही सुरुवात त्याही पूर्वी म्हणजे 1766 झाल्याची नोंदही आढळते. पश्चिम बंगालमध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि तिथल्या जमीनदारांनी आदिवासींवर अनेक निर्बंध घातले होते. कुणाच्या अध्यात्मध्यात नसणारा आदिवासी या निर्बंधामुळे पेटून उठला आणि त्यांनी मोठा लढा उभारला. 1866 ते 1834 अशी तब्बल 68 वर्ष इथले आदिवासी बांधव ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढत होते. या लढ्यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या सुबल सिंग यांना 1770 फासावर लटकवण्यात आलं. चुआडचे बंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बंडानंतरच देशात ब्रिटिश सत्तेविरोधात वातावरण तापायला लागलं. पुढच्या काळात वीर बिरसा मुंडा, तंट्या भिल, राघोजी भांगरे, भागोजी नाईक अशा अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपलं बलिदान दिलं. श्रोते हो, आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींचं सिंहावलोकन करताना आपल्या आदिवासी बांधवांच्या योगदानाचा विचार करताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आज सर्वत्र पर्यावरण, निसर्ग संवर्धन या गोष्टींची चर्चा सुरू आहे. सुशिक्षित म्हणवणारे आपण आपल्या वेगवेगळ्या हव्यासापोटी पर्यावरणाची प्रचंड हानी करतोय. शहरांच्या सीमा विस्तारताना जंगल, टेकड्या, डोंगर नष्ट करतोय. फॅशनच्या नावाखाली आपली संस्कृती नष्ट करतोय. लौकिक अर्थाने समृद्ध होण्याच्या नादात आपण आपल्या परंपरा केव्हाच सोडून दिल्या आहेत. जेव्हा कधी आपल्याला पुन्हा जुन्या गोष्टींची आठवण येते तेव्हा आपण आदिवासी बांधवांचा निवास असलेल्या जंगलात पिकनिकला जातो. तिथल्या जीवसृष्टीचा विचार न करता प्लॅस्टिकचा कचरा टाकतो. श्रोते हो, आपल्या क्षणिक आनंदासाठी आपण आदिम आदिवासी समाजाला वेठीस धरतोय असं नाही का वाटत आपल्याला? चांगल्या गोष्टींचं आकर्षण असणं ही मानवी प्रकृती आहे, परंतु आपल्या आनंदासाठी आपण निसर्गपूजक आदिवासींच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतो. श्रोते हो, आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण आदिवासी बांधवांकडून

0: ती गोष्टी शिकूया. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अनेक गोष्टींचा अभाव असताना आयुष्याचा आनंद घेणाऱ्या आदिवासी बांधवांकडून आपण इतरांच्या हिताला बाधा न आणता आहे त्या परिस्थितीत आनंद शोधायला शिकलो तरी आपलं जगणं अधिक सुखावह होईल हे मात्र नक्की.
1: श्रोतेहो, हे होतं विचारपुष्प हे सदर. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोतांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वर यंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका, त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात, याचे छोट्या छोट्या फांद्या असतात जसे झाडाचे फांदे असतात, यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ऍक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
0: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
1: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा सीओपीडी म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसन नलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसन नलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसन नलिकेशी संबंधित आहेत.
0: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
1: बरेचदा श्वसन नलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात, कधी कधी कार्डियक डिझीजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका, सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळे प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वास नलिकेचे लक्षण असू शकतात.
0: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा, तर अस्थमा काय असतो नेमका?
1: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वास नलिका असते ही श्वास नलिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वास नलिके असतात, जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वास नलिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो, आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वास नलिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा

0: 50-60 वयामध्ये हा आजार दिसून येतो.
1: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरभट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरभट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयांतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आली आहे आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे. आज आपल्या परिसराची परिस्थिती काय, तसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो. याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जाग व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयांतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
0: श्रोते हो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर

0: कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आठव्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम, धनसंपदा आणि त्यानंतर लगेच परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आले. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:56 आणि 30 सेकंद झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष.

श्रोतेहो 1892 मध्ये आजच्या दिवशी थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचं पेटंट मिळालं. 1925 ला चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटला. आजच्याच दिवशी 1945 ला अमेरिकेने जापानच्या नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. 1947 आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. 1947 सोबतच आजचा दिवस हा ऑगस्ट क्रांती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. '65 ला आजच्या दिवशी मलेशियातून बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे. 1971 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणामध्ये आजच्याच दिवशी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 1993 ला छोडो भारत चळवळीच्या सुवर्ण जयंती सांगता समारंभाच्या निमित्तानं सरहद गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं. 2000 मध्ये आजच्या दिवशी भाभा अनुसंधान केंद्राचे संचालक डॉक्टर अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्ण महोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर झाला. 2022 मध्ये 44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड उझबेक बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोदिरबेक अब्दू सत्तोरव यांनी स्पर्धा जिंकली. 1947 जाणून घेऊया आजच्या दिवशी काही विशिष्ट व्यक्ती ज्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि ज्यांचा या दिवशी जन्म झाला. 1754 मध्ये वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेंच अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता पियर चार्ल्स एल्फांट यांचा जन्म झाला. 1890 संगीत चौपदर मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा जन्म झाला. 1896 पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक शिक्षण तज्ञ आणि इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉक्टर विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म झाला 1909 मध्ये. दिवस आजचाच. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात या कवितेमुळे परिचित असलेले भावकवी क्रू ब निकुंब यांचा जन्म 1920 साली.

दिवस आजचाच. श्रोते हो, 1901 मध्ये आजच्याच दिवशी मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास अमृत भावे यांचं निधन झालं. '76 उर्दू शायर आणि गीतकार जान निसार अख्तर यांचं निधन झालं. 1996 जेट इंजिनचे शोधक फ्रँक वॉटलेट यांचं निधन. 2002 मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचं निधन. 1969 इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार प्राप्त C.F. पॉवेल यांचं निधन. 1900 आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: आकाशवाणी अमरावती
3: स्वरांची गुंफण संगीताची मैफिल
2: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाप
3: एकाकी मनाला भावनांची साथ
2: गीत संगीत आणि मुक्त संवाद
3: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती
2: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र

0: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी।
1: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो। या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया।
0: नियमितपणे व्यायाम करा,
1: योगासन प्राणायामांची सवय लावा,
0: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा,
1: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा। आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: दर वर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास्त रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहित

श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM आणि 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:07 झालेले आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या काही क्षणातच आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर लगेच प्रादेशिक मराठी बातम्या ठीक 7:10 प्रतीक्षा फक्त काही क्षणांची.

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीनं घोंगडा घेऊन द्या की र मला भी जत्रेला येऊन द्या की काठीनं घोंगडा घेऊन
2: द्या। अरे शिरप्या, तुझा आवाज कवा धरणं इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडू आन खिशा
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ भी भेटायला लागले आजकाल।
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिसभर माझ्या खिशातच असतो ना बा। गाणी भी ऐकायची, माहिती भी व्हायची, आणि काम भी
2: निपटायचं।
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की र मला

0: भारतीयांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन। राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा। हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात। नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी। आता सविस्तर बातम्या। विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं आणि आपल्या कृतीतून देशाला कसा फायदा होऊ शकेल, देशाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल भारतीय तंत्रशिक्षण संस्था IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते। विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं काम देशात सेमीकंडक्टर, अंतराळ आणि ड्रोन यांसारख्या नवीन क्षेत्रे उदयास येत असून त्यातून तरुणांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत। विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी तयार होताना कशी विचारसरणी बाळगावी याबद्दल बोलताना ते म्हणाले,
1: लाईफ में क्यूरियोसिटी बनाए रखिए, अपनी लर्निंग इंस्टिंक्ट को जलाए रखिए, जगाए रखिए, चेतना बनाए रखिए। जो बातें बिना सोचे समझे स्वीकार कर ली जाती हैं, जरा उन्हें परखिए, उन पर सवाल उठाइए, लेकिन सिर्फ सवाल पूछकर मत रुकिए, उनका समाधान खोजने का साहस भी रखिए।
0: केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, IIT दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत केली। या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचं जाळं विस्तारण्याला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। फोर्ट भागात राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं सहकार नवक्रांती मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं। नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक मजबूत बनवण्यासाठी ही संस्था महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले। यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय जैववैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। याबाबत माहिती देताना ते म्हणाले,
2: हमारे अमरेला ऑर्गेनाइजेशन और NFSU फॉरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम अमरेला ऑर्गेनाइजेशन करेगा। इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक, कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ बैंक इन बॉक्स से हो जाएगी। और दूसरा, आज सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर भी चालू हुआ है, जो हमारी अर्बन कोऑपरेटिव बैंकों के लिए 2400 घंटा साइबर निगरानी, त्वरित मार्गदर्शन और सुरक्षा भी उपलब्ध कराएगा।
0: या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते। आजपासून 17 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी हे अभियान राबवण्यात येत आहे। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं

अभियानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्रातील नांदेड इथले तख्त श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष आहे. महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल नवी मुंबईत केलं. श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत दिनाचं औचित्य साधून नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर इथं श्री गुरु तेग बहादूरजी यांचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्य नसून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप देणारे सहोदर राज्य असून दोन्ही राज्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. खारघर इथं आयोजित मेघालय सदनच्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा, मेघालय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टॉन टिनसोंग यांच्यासह खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला. रिक्टर स्केलवर 4.3 क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भनवड शिंदपाडा या ठिकाणी होता. भनवड इथं रस्त्याला चीर गेल्याची तसंच काही ठिकाणी घरांना तडे गेल्याचं वृत्त असून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे. या माध्यमातून मिळणारी भूकंप विषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, बागलाण तालुक्यातील हरणबारी, वडेदिगर आणि मालेगाव या ठिकाणांची भूकंप मापन केंद्रासाठी निवड केली आहे. पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं आहे. पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्य पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दाते यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता त्यातून अनेक उपपदार्थांचीही निर्मिती होते असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं. दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनाचं तसंच साखर प्रदर्शनाचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा असंही पाटील यावेळी म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करावी. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा अशा सूचना समितीनं दिल्या. राज्य विधानमंडळ अंदाज समितीने 3 दिवसांचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकास कामे, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची प्रकल्प जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध संबंधित घटकांसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांचं डिजिटायझेशन करणं, आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि गतिमान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जालन्यातल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या नाशिकमधल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलीनीकरणास काल नाशिक मर्चंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात काल रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रानंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 10 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. यामध्ये पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 4 धरणांचा समावेश आहे. याशिवाय अन्य 12 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 95%हून अधिक झाला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील माणिकडोह हे एकमेव धरण मात्र अद्याप 25%हून अधिक रिकामा आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहित

शाळा केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आताचं आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी.
4: मन का रेडिओ बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा.
5: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
6: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर दररोज सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.

आकाशवाणी से हे अमरावती केंद्र आहे. ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी 7 सेकंद झालेले आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे कार्यालय विश्वकोशाचे खंड संपादित करून प्रकाशित करतं. आत्तापर्यंत आपण 1 ते 20 विश्वकोशाचे खंड, त्यांचा परिचय खंड, कुमार विश्वकोश, जीवसृष्टी व पर्यावरण, ज्ञान मंडळ, त्यामध्ये मानव व विद्या याबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी विश्वकोशाची उपयुक्तता नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून संतोष गिडाम विद्या व्यासंगी सहाय्यक हे उपस्थित आहेत. आणि सर या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असा आहे, त्यामध्ये आता काय होतंय की निश्चित सर्व विषयांचा समावेश झालेला आहे, तरी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जास्त महत्वाची आहे असं वाटतं?
1: आज संपूर्ण जगामध्ये लाखो ग्रंथ किंवा कोश उपलब्ध आहेत.
0: हा,
1: आणि प्रत्येक ग्रंथ हा थोड्या अधिक प्रमाणात समाजासाठी नक्कीच उपयुक्त असतोच. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा मराठी विश्वकोश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे. कारण ज्ञानाची निर्मिती करणे आणि ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम विश्वकोश मागील 60 दशकांपासून करत आहे. म्हणून मराठी विश्वकोशाची उपयुक्तता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविधांगी स्वरूपाची आहे. मात्र येथे सर्वसामान्यपणे मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक या 4 विषयांसंदर्भातल्या उपयुक्तता महत्वाच्या आहेत असं मला वाटतं.
0: सर आपण आत्ता म्हणालात की मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उपयुक्तता या 4 महत्वाच्या उपयुक्तता आहेत. मग आम्हाला या 4ही उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सांगा.
1: आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. मग जेव्हा माणूस समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला समाजामध्ये काय काय घडत आहे, त्याच्या आजूबाजूला दररोज कोणकोणत्या संकल्पना जन्म घेत आहेत या सर्वांची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. याकरता त्याला अभ्यास करावा लागेल, स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल. यासाठी त्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो. कारण विश्वकोशामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती घेतली जाते, जी वाचकांसाठी म्हणजेच समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. सामाजिक उपयुक्ततेबाबत मी काही मुद्दे मांडू इच्छितो इथे. पहिला, विश्वकोशातील संपादक रोजच्या रोज विविध विषयांतील नवनवीन संकल्पना, सिद्धांत इत्यादी माहितीचे संकलन करून ती माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत.

0: ज्यामुळे समाजाला नवनवीन विषयाचे ज्ञान मिळून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत आहे. दुसरं, विश्वकोश समाजातील विविध विषयांतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांना लेखक, समीक्षक, भाषांतरकार, समन्वयक म्हणून जोडून घेतो. हे सुद्धा विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. सामाजिक शास्त्रातलं ज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्या ज्ञानाचे आपल्यावर व्यापक व दुर्गामी परिणाम होत आहेत. म्हणून झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठी माणसाला आपली कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याला अनेक विषयांतील प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आज मराठी विश्वकोशाची समाजाला गरज आहे. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणि नवनवीन संकल्पनाच्या देवघेवीसाठी इंग्रजी भाषा सर्व मान्य आहे, आपल्याला माहितच आहे. मात्र एखादा मराठी माणूस जिज्ञासू आहे पण त्याला इंग्रजी येतच नसेल तर अशा वेळी त्याची मुस्कटदाबी होणार हे आपल्याला सांगू इच्छितो. अशा वेळी मराठी भाषकाला सर्व विषयातले सूक्ष्म, प्रगल्भ आणि अधिग्राह्य ज्ञान मराठीतून मिळवून देण्याचे काम मराठी विश्वकोश करू शकते. याला सुद्धा विश्वकोशाची सामाजिक उपयुक्तता म्हणता येईल. मराठी विश्वकोश हा शासनाचा एक अधिग्राह्य असा मराठीतला दस्तऐवज आहे. त्यामुळे समाज या कोशाकडे, त्यामधील माहितीकडे अतिशय विश्वासाने बघत असतो. एवढेच नाही तर शेतजमिनीवरून कुटुंबामध्ये असलेला वाद माननीय न्यायालयाने मराठी विश्वकोशाच्या संदर्भाने निकाली लावल्याचे उदाहरण आहे. ही मराठी विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल.
1: नक्कीच
0: मराठी विश्वकोशाच्या वाचनाने निश्चितच वाचकांची बुद्धी सुपीक होत आहे आणि त्यातून त्यांना समाजाच्या हितासाठी नवनवीन युक्त्या देखील सुचतील ज्याचा वापर ते समाजासाठी करू शकतात. म्हणून विश्वकोश वाचल्याने निश्चितच मराठी समाज वैचारिक दृष्ट्या सुदृढ होईल असा हा विश्वकोश सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे.
1: अगदी बरोबर सर. आता मराठी विश्वकोशाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आपण बोललात, पण अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे सगळ्याचं मूळ हे अर्थ असतं, तर आर्थिक उपयुक्ततेबाबत आपण काय सांगाल?
0: मराठी विश्वकोशामध्ये विविध विषयांतील विविध नोंदींचे लेखन, समीक्षण, भाषांतर केले जाते. हे करण्यासाठी मराठी विश्वकोश त्या त्या विषयातील अनेक तज्ज्ञांची निवड करत असते आणि त्यांच्यामार्फत नोंदीचे लेखन, समीक्षण, भाषांतर करून घेतले जाते. मुळात मराठी विश्वकोशात लेखन करणे म्हणजेच एक प्रतिष्ठेचे काम मानले जाते. पण असे जरी असले तरी मराठी विश्वकोशाद्वारे लेखक, समीक्षक, भाषांतरकार यांना त्यांच्या श्रमाचा, त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा मोबदला म्हणून त्यांना मानधन दिलं जातं आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाते. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की नोकऱ्या अभावी अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांनी जर विश्वकोशाशी जुळून आपल्या ज्ञानाचा उपयोग विश्वकोशामध्ये लेखन, समीक्षण, भाषांतर यांसाठी केला तर त्यांना प्रतिष्ठा तर मिळेलच, परंतु त्यांचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल. यावरून आपल्याला लक्षात येईल की मराठी विश्वकोश हा जसा सामाजिक दृष्ट्या उपयुक्त आहे तसाच तो आर्थिक दृष्ट्या सुद्धा उपयुक्त आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना विश्वकोशाशी लेखक, समीक्षक, भाषांतरकार अशा विविध भूमिकांतून जोडावे असे वाटत असेल त्यांच्यासाठी विश्वकोशाचे एम पॅनल ही प्रणाली लवकरच मराठी विश्वकोशाच्या www.marathiviswakosh.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांतच त्याबाबत विश्वकोशाचा विस्तारित शासन निर्णय सुद्धा येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी विश्वकोशाच्या एम पॅनलवर करावी अशी मी परत विनंती करतो.
1: अरे वा सर, म्हणजे प्रतिष्ठे सोबतच आर्थिक लाभ सुद्धा आपल्या हा श्रोत्यांना मिळणार आहे. खरंच आपण छान माहिती देत आहात सर. आपण राजकीय उपयुक्तता सुद्धा मगाशी म्हणालात, तर विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता ही कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाला अगदी सुरुवातीपासूनच राजकीय परंपरा लाभल्याचे दिसते. म्हणजे विश्वकोशाच्या कार्याचे महत्व आणि इतिहास पाहता विश्वकोशाच्या वाई येथील वास्तूच्या पायाभरणीचे काम तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विनोदजी तावडे साहेब, दीपकजी केसरकर साहेब, आताचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, अशा अनेक अभ्यासू राजकीय दिग्गजांनी मराठी विश्वकोशाच्या वाई येथील कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला मराठी विश्वकोशाची राजकीय उपयुक्तताही लक्षात येऊ शकते. दुसरं म्हणजे अधिवेशन काळात अनेक विषयांसंदर्भातील तारांकित प्रश्नांवर विधानसभेत विचार विनिमय संभाषण होत असतात. या अधिवेशन

0: काळात सभागृहातले सर्व तारांकित प्रश्न आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न संपेपर्यंत मराठी विश्वकोशाचे कार्यालय सुरू असते. कारण अधिवेशन काळामध्ये एखादी माहिती तत्काळपणे मराठी विश्वकोशाला विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आपल्याला विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता लक्षात येईल. मराठी भाषेला शासन व्यवहाराची भाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे, त्यामुळे मराठी विश्वकोशाची राजकीय जबाबदारी आणि उपयुक्तता तेवढीच वाढलेली आहे असे मला वाटते.
1: सर, मराठी विश्वकोशाची उपयुक्तता खरंच विविधांगी स्वरूपाची असल्याचं आत्ता आपल्या बोलण्यावरून नक्कीच कळलंय. पण शैक्षणिक उपयुक्तता सुद्धा आपण म्हणालात, तर विश्वकोशाच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत आपण नेमकं काय सांगाल?
0: आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षणाचे माध्यम हे मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
1: हो,
0: विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण. जर असे झाले तर मराठी विश्वकोश हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय उपयुक्त असा कोश ठरणार आहे. कारण मराठी विश्वकोशाने वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, अब्जांश तंत्रज्ञान, धातुविज्ञान आणि इतर विज्ञानाशी संबंधित विषयांतले अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना, संज्ञा मराठीमध्ये तयार करून प्रकाशित केल्या आहेत आणि आजही ते काम अविरहितपणे सुरू आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी सारखे उच्च शिक्षण मराठी माध्यमातून झाले तर विश्वकोशाचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना आणि शासनाच्या शिक्षण विभागाला होणार आहे. ही मराठी विश्वकोशाची एक खूप मोठी शैक्षणिक उपयुक्तता आपल्याला लक्षात येईल. दुसरं, शिक्षणात मराठी माध्यमाच्या वापरामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे, त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या मराठी विश्वकोशाचे महत्व वाढतच आहे. मराठी विश्वकोशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता दर वर्षी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाची प्राथमिक स्वरूपात ओळख होऊन त्याला स्पर्धा परीक्षेकरता प्रोत्साहन मिळत आहे. या परीक्षेतून त्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे. या वर्षी सुद्धा ही परीक्षा डिसेंबर मध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
1: म्हणजे डिसेंबर मध्ये ही परीक्षा
0: होणार आहे. तर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश यांचा वापर करून शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे शालेय प्रकल्प तयार करू शकतात आणि वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. ही सुद्धा विश्वकोशाची एक शैक्षणिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. अनेक PhD करणारे संशोधक आपल्या संशोधनाकरिता मराठी विश्वकोशाचा वापर संदर्भ म्हणून करून यशस्वीपणे आपली PhD ही उच्च पदवी संपादन करत आहे. ही सुद्धा एक उपयुक्तता आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अध्ययन करतात, मराठी विश्वकोशाचा वापर करत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत. कारण मराठी विश्वकोशामध्ये सर्व विषयांच्या ज्ञानाची निर्मिती अविरतपणे सुरू आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत करत आहेत. मराठी माणूस कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतला असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा या मराठीतून भागण्यासाठी मराठी विश्वकोशाची निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटते की मराठी विश्वकोश हा शिक्षक, विद्यार्थी, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला पाहिजे असे एकंदरीत मला इथं वाटते. आणि मराठी विश्वकोश हा सर्वांना ज्ञान देण्याचे काम करत असल्यामुळे सर्व विषयांच्या अंगाने त्याची उपयुक्तता आजच्या घडीला फार आहे असे इथे मला वाटतं.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विश्वकोश आपण संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. विश्वकोशाचे खंड हवे असले तर ते आपण विकत घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्याला पेन ड्राईव्हवर सुद्धा ते आपल्याला मिळू शकतात. तर हे खूप छान कार्य विश्वकोशाच्या खंडांबाबत महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने केलेलं आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मराठी विश्वकोशाची उपयुक्तता याविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. त्यावर आपण आपले अभिप्राय, सूचना, मत आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. aaplimarathi210@gmail.com हा तो आमचा ईमेल आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेतेय. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: श्रोते हो, आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 7:40 आणि 3 सेकंद झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: लवकर करा,
2: आणखीन एखादी मॅच आहे का?
1: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.

0: लक्षपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 7:40 आणि 3 सेकंद झालेले आहेत आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: लवकर करा यार,
2: प्लीज लवकर करा. आणखी एखादी मॅच
1: आहे का? असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन.
2: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना.
3: पण बँकिंग मध्ये नाही.
4: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी. जर तुम्ही 70 जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर.
3: सिनियर सर्वात आधी, आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. ठीक 7:42 आणि 29 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आणि या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय आरती अंकलीकर यांच्या स्वरांनी. शब्दरचना आहे नितीन आखवे यांची आणि संगीत श्रीधर फडके यांचं.

0: श्रोतेहो, सुगम संगीताच्या या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, आता ऐकूया भीमराव पांचाळे यांनी गायलेलं हे गीत. शब्दरचना आहे प्रदीप निफाळकर यांची आणि संगीत खुद्द भीमराव पांचाळे यांचं.

सुदेव हा स्वर होता भीमराव पांचाळ यांचा. आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत आणि आता ऐकूयात सुरेश वाडकर यांचा स्वर. शब्दरचना आहे प्रवीण दवणे यांची आणि संगीत नियोजन यशवंत देव यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया अजित कडकडे यांचा स्वर, शब्दरचना पी पी भावे यांची आणि संगीत अनिल मोहिले यांचं.

श्रोते हो, अजित कडकडे यांनी गायलेल्या या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. ठीक 8:11 झालेले आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या अर्थात मॉर्निंग न्यूज आता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. प्रथम समाचार प्रभात अर्थात हिंदी बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. येत्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झालं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना या वर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 हून अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही या निमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी व्हान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा मंडळांतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे एनयुसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुद्दुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुद्दुचेरीत दाखल झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुद्दुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शहा आज पुद्दुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण

0: वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेस्कियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे. तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वर्षाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं गैरजीवाश्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 GW टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस, तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकानगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी 1 सुवर्ण आणि रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आताच आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित केलं.

0: ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो ठीक 8 वाजून 41 मिनिट आणि 23 सेकंद झालेले आहेत. जागतिक आदिवासी दिना

0: पास घरकुल मसाले आज।
1: श्रुते हो ठीक 8:41 झालेले आहेत। जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: देशांमध्ये अस्तित्वात आहेत. विशेषतः आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमधील देशात आजही आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
1: भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राइब असे संबोधले गेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जे आधुनिक संस्कृती तसंच जीवन पद्धतीपासून अलिप्त आहेत अशा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
0: नागरी समाज व्यवस्थेपेक्षा आदिवासी समाज वेगळा मानला गेला कारण आदिवासी जमातीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या जमातीतील एकात्मिक सामाजिक संघटन रक्त संबंधावर आधारित असते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. या पंचायतीच्या माध्यमातून किंवा गाव मुखियाच्या माध्यमातून समाजाचं नियंत्रण केलं जातं.
1: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी पासून दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. जल, जमीन आणि जंगल हे त्यांच्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. कुलदैवत, ग्रामदेवता, वाघ देव, बाप देव, निसर्ग आणि पूर्वज हे सर्व प्रकारचे पूजा विधी गाव पुजारीच्या माध्यमातून पार पाडले जातात. या विविध परंपरा, संस्कृती आदिवासी समाजाची वेगळी कशी आहे याविषयी पुण्याचे सेवानिवृत्त पदवीदर शिक्षक सीताराम मंडाले म्हणाले.
2: आदिवासी समाजामध्ये महाराष्ट्रात एकूण 45 जाती आहेत. अशा विविध प्रकारच्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपापल्या वेगवेगळ्या बोली भाषेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून आहेत आणि प्रत्येक आदिवासी समाजातल्या जे घटक आहेत त्या घटकामध्ये प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे. गोंडांची गोंडी भाषा आहे, आंधांची मराठी भाषा आहे, काटकऱ्यांची वेगळी भाषा आहे, महादेव कोळ्यांची मराठी भाषा आहे आणि त्याचप्रमाणे कोलामांची कोलामी भाषा आहे, परधानांची मराठी भाषा आहे, माडिया गोंडांची माडिया भाषा आहे, खंदऱ्यामध्ये जे कोरकोर राहतात त्यांची वेगळी भाषा आहे, हिंदी मिक्स आहे. अशा विविध प्रकारच्या त्या भाषा बोलतात आणि त्यांची वेशभूषा जी आहे, राहणीमान जी आहे, त्या त्या प्रांतानुसार त्या त्या भागानुसार त्यांचे राहणीमान आहे. आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त 2-3% महिला आज पोशाखामध्ये दिसतील, राहणीमानामध्ये दिसतील.
1: संपूर्ण भारतभरात आदिवासींची संख्या किती, कोणता घटक कोणत्या राज्यात संख्या जास्त आहे यावर आपण जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की 2001 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येशी तुलना करता आदिवासींची एकूण लोकसंख्या 8.2% इतकी होती. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या मिझोरम या घटक राज्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मिझोरम मध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.38% लोकसंख्या आदिवासींची आहे. त्या खालोखाल नागालँड राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागालँड मध्ये ही लोकसंख्या 89.15% आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मेघालय असून तिथं आदिवासींची लोकसंख्या 85.94% इतकी आहे. महाराष्ट्रात ही आदिवासी लोकसंख्या 8.85% इतकी आहे.
0: भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. आंध्र प्रदेशात चेंचू, कोया, गदबा, जतपत, कोंडादोरा, कोंडाकाप, रेड्डी, कोंड, एनाडी आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर आसाममध्ये गारो, खाकी, मिझो, मिकीरनाग आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. बिहारमध्ये असूर, बैगा, बंजारे, बिरहोर, गोंड, मालपहारिया, भूमिज, सवरिया, पहाडिया इत्यादी आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सातपुडा परिसरातील सीमावर्ती भागात आपल्याला भील, पावरा, मावची, कोकणी, गोंड, वारली, कोळी, ठकार, दुबळा, बैगा, कोलाम, कोरकू, परधान आणि वाघरी या आदिवासी जमाती वास्तव्यास असल्याचं लक्षात येतं.
1: केरळ मध्ये प्रामुख्याने कदर, एरूल, मुथुवन, नक्कीकर, मलरन, पुलत्तन, पुरळी, विश्वन, कटुनैकन, पुलनय, मालसर, कुरुम आदी आदिवासी जमाती असल्याचे आढळून येते. तर मध्य प्रदेशामध्ये कोरल, भील, पावरा, बिलाला, बैगा, गोंड, परधान या आदिवासी जमातीची वस्तीस्थान असल्याचे दिसून येतात.
0: तामिळनाडू मध्ये तोड, कदर, इरूल, कोद, उदयन, अरंदन, हळबा आदी आदिवासी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर म्हैसूर मध्ये प्रामुख्याने गौदुलू, हिकवी पिकवी, इरुलिक, जेतू कुरुम, मैलीकुडी, भील, गोंड ह्या आदिवासी जमातींची वस्ती स्थान असल्याचं दिसून येतं.
1: ओडिसा मध्ये बैगा, बंजारे, बिरहोर

0: एखाद्या समाजाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हणतात. संस्कृती समाजाची जीवन पद्धती, जीवन मूल्य, रूढी परंपरा, चालीरीती, भाषा, कला, ज्ञान, नैतिकता आणि सामाजिक वर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो. निसर्गावर आधारित जीवनशैली ही आदिवासींची खरी संस्कृती म्हणता येईल.
1: आदिवासी जमातींचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आगळी वेगळी अशी खास संस्कृती आहे जी भारतीय नागरी समाज व्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. भाषा, रूढी परंपरा, चालीरीती, सण उत्सव, सुख दुःखाचे प्रसंग यातून आदिवासी समाजाची संस्कृती खुलत जाते. आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य आणि महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. त्या प्रदेशातील आदिवासी जमाती त्या प्रदेशातील डोंगर, दऱ्या, खोऱ्या, नद्या, नाले, झाडे, पृथ्वी यांची मनोभावे पूजा करतात, म्हणून ते निसर्ग पूजक म्हटले गेले. तसेच ते आकाशातील सूर्य आणि चंद्राच्या पूजेबरोबरच आकाशातील अनेक तारे आणि तारकांचेही मनोभावे पूजा करीत असतात. बहुसंख्य आदिवासी समाजामध्ये मुलीला हुंडा देण्याची परंपरा आहे, त्याला देज म्हणतात. काही आदिवासी समाजात मृत्यूनंतर अग्नि न देता दफन विधी केली जाते. मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाजाची परंपरा याविषयी बोलताना गोंडवाना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर उर्मिला मार्को सांगतात.
2: राष्ट्रीय गोंडवाना पार्टी एवं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जॉइंट सेक्रेटरी की तरफ से विश्व के सभी आदिवासियों को मेरी तरफ से एवं आप सभी को जय आदिवासी, जय जोहार. छत्तीसगढ़ बहुल्य आदिवासी प्रदेश है. स्वयं की भाषा, संस्कृति, एक महोत्सव एवं कृषि एवं प्रकृति पर आधारित है. आदिवासी समाज अपने संस्कृति, अपने धरोहर को जल, जंगल, जमीन की रक्षा करना समाज का पारंपरिक हक समझता है.
1: आदिवासी समाजात नृत्य ही विशेष सांस्कृतिक ओळख आहे. जसे तारपा नृत्य, डोंगऱ्यादेव नृत्य, सातपुड्यातील होळी नृत्य, विवाह नृत्य, ढोल नृत्य, गुजरात मधील गोपाळी नृत्य असे नृत्य प्रकार आदिवासी जमातींमध्ये प्रसिद्ध आहेत. तसेच या नृत्य प्रकाराबरोबरच वारली चित्रकला तितकीच प्रसिद्ध आहे. सण उत्सवात, विवाह सोहळ्यात ढोल, मांदल, डुलकीच्या तालावर घेर धरून नाचन हा नृत्य प्रकार गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील आदिवासींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच परिसरात अन्नधान्याला बरकत यावी आणि निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इंदल पूजा करण्याची परंपरा

0: परंपरा आहे. इंदल म्हणजे पूजाविधीनं इंदिराजाला बोकड बळी देण्याची प्रथा. इंदल पूजा करण्यानं अन्नधान्याला बरकत येते, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होते असा त्यामागचा श्रद्धाभाव या आदिवासींमध्ये दिसून येतो.
1: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. ही एक वेगळी संस्कृती आदिवासी जमातींमध्ये दिसून येते. सामूहिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे अनेक सण उत्सव आदिवासी जमाती आदिम काळापासून साजरा करत आलेला आहे.
0: भारतातील आदिवासी हे भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन समाज समूहापैकी एक मानले गेले. आदिवासी समाज प्रामुख्यानं जंगल, पर्वत, डोंगर आणि दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारा मूळ निवासी मानला गेलाय. वैदिक साहित्यात निषाद, शबर, पुलिंग, किरात, भील अशा आदिवासी जमातींचा उल्लेख आढळतो. तसेच तो रामायण आणि महाभारतातही आढळून येतो. रामायणात शबरीच्या रूपानं आपल्याला आदिवासी भेटतो, तर महाभारतात एकलव्याच्या रूपानं.
1: भारतातील आदिवासी हे आर्य संस्कृतीच्या आगमनापूर्वीपासून भारतात राहत आलेले आहेत. मध्य आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भील, गोंड, कोळी अशा आदिवासींचे प्राचीन आणि समृद्ध असे स्वतंत्र राजे आणि राज्य अस्तित्वात होती.
0: त्यात प्रामुख्याने गोंड राज्य, भील राज्य, कोच राज्य, खासी आणि जयंतिया राज्य, त्रिपुरा राज्य, नागा आणि मिझो राज्य या राज्यांचा उल्लेख करता येतो. गोंड राज्याची राणी दुर्गावती यांनी सन 1564 मध्ये मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी शौर्यानं लढा दिला. आदिवासी समाजाच्या प्रगतीत आदिवासी महिलांचं योगदान याविषयी सांगताना मुंबईच्या आदिवासी समाज कार्यकर्त्या शीतल मंदारी म्हणाल्या,
2: माझं नाव शीतल मंदारी. जागतिक आदिवासी दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते. सगळ्यात पहिले इंग्रजांशी आणि मुघलांशी लढणारी ही आदिवासी महिला होती वीरंगणा राणी दुर्गावती. झाशीच्या राणीची सहकारी होती, ती राणी झलकारी होती. त्या अशा आदिवासी महिला आहे, त्यांनी सगळ्यात पहिलं मुघलांशी लढलेलं आहे. म्हणजे आदिवासी महिला त्या समान वेदनेच्या आहे, कारण की त्या कधी गर्भपात करत नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या समान न्यायाला धाकर येतात. आमच्या त्या आदिवासी महिलांना आणि त्यांना सन्मान केला जातो. आदिवासी महिला त्या आपल्या पुरुषाबरोबर शेतीचं काम करतात, जंगलात लाकड तोडली जातात, रस्त्यावर काम केलं जातं. त्या प्रत्येक आपल्या पुरुषाबरोबर त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या. त्या जेव्हा भात लावणीला जात होत्या त्यावेळेस त्या ओळीतून सांगत होते की आपल्या राण्या कशा लढत होत्या आणि आपण समाजासाठी कसं काम केलं पाहिजे. आज ही कुठलीही गोष्ट असू द्या, त्या सगळ्यात पुढे असतात आणि आपल्या सहकार्याला ते मदत करतात. ते आज द्रौपदी मुर्मू हे आमची राष्ट्रपती आहे, पण तुम्ही बघा तिने पण तिचा जीवन संघर्षातून उभा केला आणि आज अभिमान आहे की आमची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे.
0: आदिवासी चळवळींमधील प्रमुख उठावांमध्ये पहाडिया उठाव, तिलका मांझी उठाव, कोल उठाव, संथाळ हुल उठाव, भील उठाव, रंपा उठाव, हो आणि मुंडा उठाव, बिरसा मुंडा यांचं उलगुलान, भीमा नायकांची अंबापाणी लढाई, तंट्या भील यांचा निमाड परिसरातील संघर्ष आणि रोगाजी भांगरे यांचा सह्याद्री कड्या कपारातील लढा यांचा आपल्याला उल्लेख करता येतो. आदिवासी क्रांतीवीरांनी ब्रिटिश हुकूमती विरोधात अनेक उठाव केले.
1: आज आदिवासी समाज बऱ्याच क्षेत्रात वंचित राहतो आहे. आर्थिक प्रगती पाहिजे तशी अजूनही झालेली नाही. राजकीय क्षेत्रात आदिवासी नेते आहेत, पण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा अजूनही आहे. आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित कसा आहे सांगताना परभणीचे प्राध्यापक राजेश धनस्कर म्हणतात,
3: मित्रांनो, खर तर आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्र असो किंवा भारत देशांमध्ये आदिवासींच्या साक्षरतेचं प्रमाण पाहिजे तसं नाही आणि त्यातल्या त्यात स्त्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. स्त्रियांमध्ये जसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, तसंच आदिम जमातीमध्ये सुद्धा साक्षरता अतिशय कमी आहे. कोलाम जमात असेल, कातकरी जमात असेल किंवा माडिया गोंड असेल, तर या जमातींना भाषेची समस्या एक फार मोठी अलीकडच्या काळात उद्भवत आहे. म्हणून भाषेचा प्रश्न सुटला तर या जमातीमध्ये शिक्षणाचा प्रसार होईल. काही जमातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमीच आपल्याला दिसायला लागतं. 2011 जनगणनेनुसार देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण आदिवासींमध्ये 59% होतं, पण राष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेमध्ये हे फारच कमी आहे. साक्षरतेचा जर निकष आदिवासी समाजासाठी लावला, वाचन आणि लेखनाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागात ही कमतरता जाणवते. म्हणून मला असं वाटतं की भारत देशातल्या सबंध आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जागरूक झालं पाहिजे.
1: भारतभरात जे वेगवेगळे विकास प्रकल्प उभे झाले ते बहुधा आदिवासींच्या जमिनीवर उभे केले गेलेत.
0: आदिवासी समाज आंदोलन आणि आदिवासी चळवळ याचा आदिवासी समाज प्रगतीत फार मोठा वाटा आहे. याच संदर्भात आदिवासी एकता विकास परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षा

0: पुष्पाताई आत्राम म्हणाल्या,
1: मी पुष्पाताई पुंडलिकराव आत्राम, सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा राज्य पुरस्कार प्राप्त रानारवणी जिल्हा यवतमाळ. प्रथमतः 9 ऑगस्ट या आदिवासी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आदिवासी चळवळीबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आदिवासीच्या अनेक संघटना आहेत आणि देशपातळीवर आदिवासीच्या परिवर्तनासाठी न्याय हक्कासाठी लढा उभारणारे एक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली या संस्थेची स्थापना 1967 साली, तर दुसरी संघटना एकता परिषद महाराष्ट्र राष्ट्रात संघटनेची स्थापना 1993 साली शहादा जिल्ह्यात होई येथे झाली. आदिवासी विकास परिषद ही पूर्ण देशभर कार्यरत आहे. मी 1980 पासून आदिवासी क्षेत्रात काम करते. माझ्या मते आदिवासी विकास परिषद ही एक समाज घडविणारी चळवळ आहे. महाराष्ट्र या चळवळीचे नेतृत्व बाबूरावजी मळवे साहेब यांनी केले, तर नंतर मधुराव पिचड साहेब यांनी केले. आदिवासी विकास परिषद या चळवळीमुळे आदिवासी समाज जागा झाला, जाणीव जागृती झाली, आत्मसन्मान अभिमान वाढला, तर घटनात्मक न्याय हक्क व अधिकाराची जाणीव झाली. जय आदिवासी, जय शिवाय, जय जवाहर, जय बुलबुलान, धन्यवाद.
0: भारतामधील या सर्व आदिवासी चळवळीतून काय साध्य झाले असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या चळवळीतून आदिवासींची अस्मिता आणि ओळख जपली गेली. शोषणाविरुद्ध संघटित लढ्याला बळ मिळालं. आदिवासींमध्ये सामाजिक आणि न्याय हक्कासाठीची जागृती निर्माण झाली.
2: आदिवासी समाजामध्ये चळवळी निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. आदिवासी साहित्याविषयी बोलताना चंद्रपूरचे नवोदित साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद मडावी म्हणतात,
3: आदिवासी अगदी जे लोक गीत आहेत त्याची पारंपरिक गीत आहेत ती त्यांनी संकलित केली आणि त्याच्यामुळे अलीकडच्या साहित्यिक लोकांना किंवा अभ्यासकांना ती उपलब्ध झाली. कृतिशेठ कवी विजय विश्राम यांचं उलगुलान हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झालं. आदिवासी साहित्य अस्मिता हे पुस्तक आलं. एकूणच विजय विश्राम हे आदिवासी साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील विलक्षण आहेत. व्यंकटेश शर्मा यांचं रंगोली संस्कृतीत संदर्भ हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. डॉक्टर तुकाराम मुंटे, दशरथ वडाळी, दशरथ वडाळींच्या त्रिनाटी आणि महाराज देसाई नाटक प्रसिद्ध आहेत. डॉक्टर संजय नेवकर, डॉक्टर महेश्वरी गावित आदिवासी साहित्य चळवळीतील एक महिला म्हणून उषा किरण आता यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. उषा किरण यांचा झुडकी असेल, लेखणीच्या तणावरी असेल, ती पुस्तक प्रसिद्ध आहेत. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या असे पुष्पताई आत्राव, कुसुमताई आलाव नवयत्री त्यांच्या रानासांच्याकडे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. डॉक्टर सकाराम जातोळे यांचा नावाचा कविता संग्रह अलीकडे प्रसिद्ध झाला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उल्लेख करणं गरजेचं वाटतं.
2: आदिवासी संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून नियोजन काळात आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबविल्या गेल्यात. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहेत. नक्षलवादी मुला मुलींना मूळ प्रभावात आणण्याचं काम सुरू आहे. बंदुका सोडून सरकारला समर्पण करत आहेत, आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करीत आहेत.
0: आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती, पेहराव, राहणीमान सर्व वेगळं असलं तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवत नवनवीन निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाशी आदिवासी समाज स्वतःला जुळून घेत आहे.
4: आताच आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन होतं कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. ही आकाशवाणी धुळे केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आताच आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. ठीक 9:45 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत. पुन्हा आपली भेट होईल ठीक 10 आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. पण तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा. पुन्हा आपण भेटू ठीक 10:00.

0: FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।

0: एफएम फ्रिक्वेन्सी 101.5 मेगाहर्ट्झ सेट करून आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्राचे कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी परत एकदा प्रसारणामध्ये स्वागत करतो. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्झवर. 10:13 झालेले आहेत. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोतेहो, ठीक 10:40 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: लोक शिक्षण, लोक संस्कृती.

0: आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर। लोक जागर
1: श्रोते हो, आज लोकजागर या कार्यक्रमात भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे।
2: श्रोते हो नमस्कार, लोकजागर कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत। आणि दुसरा भाग असं मी याकरता म्हणतोय की आपल्या सोबत आज परत एकदा आहेत पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर। आणि आपण मागच्या भागामध्ये चर्चा करत होतो भारतातील व्याघ्र संवर्धन आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल। जयंत सर, परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत लोकजागर कार्यक्रमामध्ये या दुसऱ्या भागात।
3: धन्यवाद सर।
2: मेळघाट व्याघ्र प्रकल्प, तिथल्या वाघांची संख्या, तिथलं मनुष्य आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष या मुद्द्यापर्यंत आलो होतो आणि थांबलो होतो मागच्या भागामध्ये आपण।
3: बरोबर
2: सर, मला आज सुरुवातीला तुम्हाला असं विचारायचं आहे की मेळघाट हा जो परिसर आहे त्या भागातले जे ग्रामस्थ आहे म्हणजे आदिवासी असतील किंवा इतर जे कोणी असतील आणि तिथले स्थानिक समुदाय, तर वाघाच्या संवर्धनामध्ये या समुदायाचं किंवा या ग्रामस्थांचं काय योगदान आहे आणि कशा प्रकारचा सहभाग आहे?
3: वाघांचं संवर्धन करत असताना आपल्याजवळ कायदे आहेत, परंतु असं लक्षात आलं गेल्या काही वर्षात की नुसतं कायद्यानं हे संवर्धन होऊ शकत नाही जोपर्यंत स्थानिक लोकांचा सहभाग आणि स्थानिकांमध्ये जनजागृती होऊ शकत नाही।
2: खरंय।
3: तर त्यासाठी मग स्थानिकांचा जो सहभाग आहे त्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत। पहिल्यांदा आपल्याला आपल्या परिचयाचं म्हणजे इको टुरिझम, आपल्याला माहिती आहे की आपण जंगलात वाघ पाहायला जातो, मग जिप्शीनं फिरतो आणि वाघ पाहून आपण येतो। तर हे सगळं जे इको टुरिझमचं नेटवर्क असतं व्याघ्र प्रकल्पामध्ये, त्यामध्ये जिप्शी स्थानिकाची असते, जिप्शीचा ड्रायव्हर स्थानिक असतो, त्याच्यामध्ये जो गाईड असतो आपल्या सोबत आलेला तो स्थानिक असतो आणि तो त्याच भागातला असावा। तर अशा पद्धतीनं त्यांना त्यातून रोजगार निर्माण होतो,
2: स्थानिकांना
3: रोजगार मिळतो।
2: बरोबर।
3: रोजगार मिळाल्यामुळे काय होते की कोणालाही असं वाटेल की आपला हा रोजगार टिकून राहिला पाहिजे। मग रोजगार तेव्हाच टिकून राहील जेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील। पर्यटक तेव्हाच येतील जेव्हा त्या भागात वाघ दिसेल,
2: काहीतरी बघायला असल्याशिवाय
3: कोणी येणार नाही। तर म्हणूनच मग स्थानिकांना पण असं वाटतं की इथं पर्यटक आले पाहिजेत, आपला रोजगार टिकून राहिला पाहिजे आणि मग ते पण या संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात। वाघांची जर कुठे शिकार होत असेल तर ते वनविभागाला सहकार्य करतात। वाघांच्या आदिवासांमध्ये कुठे आगी लागलेल्या असतील, लागत असतील किंवा आणखी काही प्रकार होत असतील अतिक्रमणाचे, तर ते वेळोवेळी वनविभागासोबत सहकार्य करतात, माहिती पुरवतात आणि त्यातून मग वाघाचा आदिवास आणि वाघांचं संवर्धन होण्यासाठी मदत होते। कारण ही दोघांच्याही फायद्याची गोष्ट असल्यामुळे त्यांचा सहभाग महत्वाचा आहे। याशिवाय प्रत्येक वन्यजीव क्षेत्रामध्ये जी गावं असतात त्यामध्ये ग्राम परिसर विकास समितीच्या स्थापना केल्या आहेत आणि त्यांना शासनाकडून काही फंड मिळतो परिसरातील, त्यांच्या गावाच्या परिसरात वन्यजीव अधिवास निर्माण करणे किंवा त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी निर्माण करणे,
2: सामुदायिक प्रयत्न
3: जेणेकरून वनविभाग आणि स्थानिकांचा एकमेकांसोबतचा सहचर्य टिकून राहील, चांगलं होईल आणि त्यांचा सहभाग आपल्याला वन्यजीव क्षेत्रामध्ये संवर्धनामध्ये करून घेता येईल। याशिवाय वनविभागाला वेगवेगळ्या कामासाठी जे वनमजूर लागतात ते स्थानिकच लोक घ्यावे लागतात। याशिवाय उन्हाळ्यामध्ये वनवे लागतात, तर वनवा नियंत्रणासाठी नुसतं आपला स्टाफ किंवा अधिकारी एवढं पुरेसं नसतं, तर त्यासाठी पण लोक लागतात। तर हे सगळा स्थानिकांचा सहभाग घेऊन या व्याघ्र प्रकल्पामध्ये किंवा विशेषतः मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण व्याघ्र संवर्धनासाठी स्थानिकांच्या सहभागातून असे वेगवेगळे कामं करत असतो,
2: प्रयत्न होत असतात। सर, पर्यावरणाच्या संतुलनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की वाघाचं नेमकं योगदान या पर्यावरणाच्या संतुलनामध्ये काय असू शकतं?
3: अपेक्स प्रिडेटर हा अतिशय महत्वाचा शब्द आहे।
2: काय अर्थ?
3: वाघ हा परिसंस्थेतल्या अगदी उच्च स्थानी असलेला प्राणी आहे। म्हणजे आपण अन्न साखळीचा जर विचार केला तर खाली अगदी सूर्यप्रकाशापासून वनस्पती किंवा गवत निर्मितीपासून तर त्याला खाणारे वरचे जीव, त्याच्यावर जगणारे जीव असं करत करत आपण सर्वात वरच्या स्थानी वाघ किंवा गवताळ मारणार नसेल तर बिबट किंवा चिता अशा प्राण्यांना ठेवलेला आहे। तर जंगल परिसंस्थेमध्ये वाघ हा अपेक्स प्रिडेटर आहे आणि तो ह्या सगळ्या खालच्या अन्न साखळीवर किंवा तिथल्या जैवतर नियंत्रण ठेवण्याचं काम करतो। म्हणजे एखाद्या ठिकाणी जर वाघ संपला तर त्या ठिकाणी रानडुकरांची संख्या वाढेल, त्या ठिकाणी हरिण निलगायची संख्या वाढेल आणि मग ते जंगलातून बाहेर येऊन तुमच्या शेतांमध्ये येतील, तर त्यांना कंट्रोल करण्याचं

0: काम हे अपेक्स प्रेडेटर करत असतो.
1: अच्छा
0: वाघ हरिण ही संख्या जेव्हा संतुलित राहते तेव्हा हरणांच्या खाली जे काही तृणभक्षी किंवा झाडं वनस्पती आहेत त्यांची संख्या नियंत्रणात राहते. एकंदरीतच वाघाची संख्या योग्य असेल तर त्याच्या खाली असलेली सगळी अन्न साखळी सुरक्षित राहते आणि त्यामुळे तो अधिवास आयडियल किंवा आदर्श असा अधिवास राहतो. आणि मग त्या अधिवासात आदर्श अधिवासातून आपल्याला जे काही नैसर्गिक स्रोत नॅचरल रिसोर्सेस मानवाला उपयोगी असतात जसं पाणी असेल त्या जंगलातलं पाणी टिकून राहते, त्या जंगलातले नाले टिकून राहतात, त्यातून उगम पावणाऱ्या नद्या टिकून राहतात. म्हणजेच एक वाघ जर वाचवला तर ते जंगल वाचतं आणि ते जंगल वाचलं तर त्या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या किंवा इतर नैसर्गिक स्रोत आपण मानवासाठी जे उपयोगाचे आहेत ते टिकून राहतात. हे वाघाचं संतुलन ठेवण्यामधलं महत्वाचं
1: आणि एकूणच पर्यावरण टिकून राहतं,
0: त्यामुळे पर्यावरण टिकून
1: राहतं. सर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण जसं तुम्ही मघाशी बोलताना म्हणालात की व्याघ्र गणना करताना काही तंत्र वापरलं जातं,
0: बरोबर,
1: तर आता त्या प्रकल्पामध्ये कॅमेरा ट्रॅप, ड्रोन असो, जीपीएस असो किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा कसा उपयोग होतो?
0: कॅमेरा ट्रॅप ही पद्धत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये आता 20 वर्षापासून वापरल्या जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या चांगल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळ्याच वन्यजीवाचे फोटो घेण्याचं काम वर्षभर सातत्यानं वेगवेगळ्या काळात सुरू असतं. त्याच्यातून आपल्याला एक फायदा होतो की त्या भागात असलेल्या वाघांचे फोटो मिळतात. कारण वाघ त्याची संख्या वेगवेगळी मोजणे हे एक थोडं डिफिकल्ट काम आहे आणि वाघांच्या शरीरावर उभे पट्टे असतात काळ्या रंगाचे, तर त्याच्यावरून वेगळे वाघ ओळखल्या जातात.
1: अच्छा.
0: आणि म्हणूनच आपण वाघांची संख्या काढू शकतो. जसं माणसाच्या हातावरच्या रेषा सारख्या नसतात तसे वाघाच्या अंगावरचे पट्टे सारखे नसतात, तर त्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे आपल्याला फोटो मिळतात. तरी कॅमेरा ट्रॅप पद्धत त्यासाठी एक महत्वाची आहे की वाघांची संख्या आपल्याला सांगते. वाघांचा अधिवास, वाघांचा विस्तार कोणकोणत्या भागात आहे ते आपल्याला माहित होते की कॅमेरा ट्रॅप लावल्यानंतर या भागात पण वाघ आहे किंवा या भागात वाघ नाही
1: किंवा कुठे वावर आहे कुठे वावर नाही.
0: याशिवाय इतर जे प्राणी आहेत जे दुर्मिळ आहेत ते पण या कॅमेऱ्यात कधी कधी येतात, त्यामुळे नवीन प्राणी त्याचं अस्तित्व त्या जंगलात सापडते. हे कॅमेरा ट्रॅपची मेथड आहे. परंतु व्याघ्र संवर्धनात कॅमेरा ट्रॅप शिवाय वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो. आता अलीकडे यमस्ट्राईप नावाचा एक प्रोजेक्ट आहे जो टायगरच्या स्टेटस साठी काम करतो आणि त्यामध्ये काय की जीपीएस आपल्या फॉरेस्ट गार्ड कडे असतं आणि त्यांना दर आठवड्याला ठराविक किलोमीटर त्या परिसरात चालावं लागतं, त्या जंगलात चालावं लागतं आणि त्या ते चालत असताना त्यांना वाघाच्या दिसणाऱ्या खुणा, इतर प्राण्यांच्या दिसणाऱ्या खुणा, विष्ठा असेल, पगमार्क असेल, झाडावरचे स्क्रॅच मार्क असेल त्याची नोंद ठेवावी लागते. म्हणजे वाघाचा किंवा इतर प्राण्यांचा कसा कसा वावर आपल्या अधिवासात आहे हे त्या यमस्ट्राईपच्या माध्यमातून त्याचा डेटा गोळा होत असतो. याशिवाय वेगवेगळ्या प्रणाली आपण वापरतो ते म्हणजे सॅटेलाइटचे इमेजेस असतील किंवा ड्रोन असेल. आता ड्रोन तर आजकाल सर्रास झाला की कुठं काही शंका असेल की या ठिकाणी अमुक ठिकाणी काही ऍक्टिव्हिटी सुरू आहे, काही झाडतोड चालू आहे, तिथपर्यंत इमिडिएट पोहोचणं शक्य नाही, तर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला ते सर्व्हिलन्स त्याचं करता येतं. याशिवाय सॅटेलाइटच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या इमेजेस प्राप्त होतात त्यावरून आपल्याला कुठे जंगलतोड झाली आहे का, कुठे आग लागते आहे का, ह्या गोष्टी पण माहिती होतात. तर ह्या मग त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असेल किंवा अतिक्रमण होत असेल, वृक्षतोड होत असेल, एखाद्या ठिकाणी शेतीसाठी झाडं कापल्या जात असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी सॅटेलाइट इमेजवरून आपल्याला प्राप्त होतात. तर हे सगळं तंत्रज्ञान आजकाल ह्या व्याघ्र संवर्धनासाठी किंवा एकूणच अधिवास संवर्धनासाठी फार महत्वाचं आहे.
1: सर, वाघांच्या शिकारीला आळा घालणं हा फार गंभीर आणि महत्वाचा विषय, कुठलाही तुम्ही अगदी प्रकल्प घ्या,
0: अगदी बरोबर.
1: तर मेळघाटामध्ये कोणत्या उपाययोजना अशा आहेत की ज्या प्रभावी ठरतात की वाघांच्या शिकारीला आळा बसतो आहे?
0: वाघांचे जे शिकारीचं एक नेटवर्क आहे ते संपूर्ण भारतात आहे. आपल्याला माहित आहे की भारतातल्या वाघावर शिकारीसाठीचं आंतरराष्ट्रीय प्रेशर आहे. भारतातल्या वाघाला भारताच्या बाहेर जगभरात चीन सारख्या देशांमधून डिमांड असल्यामुळे आपल्या देशांमध्ये शिकारी केल्या जातात आणि मग ते शिकारी करण्यासाठी मध्य भारतात काही स्थानिक जमाती आहेत ज्या ह्या पारंपरिक वाघाचे शिकारी मानल्या जातात. तर ते लोक दरवर्षी शिकारीसाठी येतात आणि ठराविक भाग निवडून त्या ठिकाणी टार्गेट करून वाघांना मारतात.
1: हे सगळं पैशाच्या रोभापायी केलं जातं.
0: अगदी बरोबर. वाघांना मारणारे जे शिकारी येतात ते पैशासाठी त्यांना कुणीतरी व्यापारी जो असतो त्यांना ऍडव्हान्स देतो की तुम्ही मला इतके वाघ द्या आणि मग ते वाघ मारल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. मग ते व्यापारी ते दिल्लीपर्यंत जातील किंवा तिथून मग दिल्लीवरून नेपाळ मार्गे चायनापर्यंत जाईल. हे असं मोठं एक आंतरराष्ट्रीय तस्करांचं जाळं आहे आणि ते तोडण्यामध्ये वनविभागानं गेल्या 20 वर्षापासून बरेच प्रयत्न केलेत. विशेषतः मेळघाटमध्ये

0: 2013 ला एक जे वाघ शिकारीची घटना बाहेर आली होती, त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने अगदी आंतरराष्ट्रीय टोळीतल्या लोकांना अटक करेपर्यंतची कारवाई त्या काळात केली, 2013 ते 2016-17 काळात. म्हणजे तुम्हाला सांगतो की खूप महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट अशी की त्यावेळी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी आणि आपल्याच एकंदरीत नागपूर अमरावती विभागातल्या वनाधिकाऱ्यांनी 40 वाघ शिकाऱ्यांना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून पकडलं, तस्करांना पकडलं, शिकाऱ्यांना पकडलं, त्यांच्याकडून वाघांची हाडं जप्त केलीत, 50-55 लाख कॅश जमा केली. विशाखापट्टणम, ओरिसा, पुणे, दिल्ली अशा वेगवेगळ्या ठिकाणून शिकाऱ्यांना पकडलं, त्यामुळे मध्यंतरी त्यांचं एक जे नेटवर्क होतं ते विस्कळीत झालं. अनेक सीबीआयच्या साठी मोस्ट वॉन्टेड असलेले शिकारी मेळघाटच्या अधिकाऱ्यांनी पकडले. आता हे शिकारींना आळा घालण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की आपल्या व्याघ्र प्रकल्पाच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत आणि मध्य प्रदेशातून जे पारंपरिक जमाती म्हटलं मी, बहेलिया सारख्या जमाती ज्या मेळघाटात प्रवेश करतात, तर त्या सीमावर्ती भागामध्ये सर्विलन्स ठेवणं फार महत्वाचं आहे. ते कुठून येतात, काय येतात, त्यानंतर ते आतमध्ये आल्यानंतर जर त्यांनी शिकारीसाठी सापळा लावला असेल तर तो आयडेंटिफाय करणे, त्यासाठी हे जे वनकर्मचारी फिरत असतात एम स्ट्राईपसाठी त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून, तर तेव्हा तसे जाळे जर असतील तर ते शोधणे आणि तातडीनं शिकाऱ्यांना पकडणे ही एक पद्धत आहे. त्यानंतर आपल्याकडे आता मेळघाट आधुनिक पद्धती पण वापरते आहे आणि आपल्याकडे क्राईम सेल नावाचं एक युनिट स्थापन झालं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा मेळघाट टायगर रिझर्वला, की हे जे वन क्षेत्रामध्ये क्राईम होतात शिकारीचे त्याला मॉनिटर करण्यासाठी आपण क्राईम सेलच्या माध्यमातून सातत्यानं मॉनिटरिंग करतो. काही पोचर्सचे किंवा शिकाऱ्यांचे फोन नंबर्स मॉनिटर करणे, त्याचा डिटेल काढणे की हे कोणाशी बोलतायत वगैरे, तर अशा सगळ्या आधुनिक पद्धती वापरून आपण आता शिकारीवर आळा घालतो.
1: म्हणजे शिकाराशी संबंधित काही चर्चा होते का?
0: हा, चर्चा होते,
1: योजना आखली जाते का?
0: अगदी, हे
1: सगळी माहिती काढली जाते,
0: कॉल डिटेल रिपोर्ट वरून आपल्याला काढलं जातं. तर मेळघाट आपल्या क्राईम सेलच्या युनिटच्या माध्यमातून हे सगळं करत असतं, तर त्यामुळे बऱ्यापैकी शिकारीवर आळा घालण्यासाठी मेळघाट प्रशासनाला यश आलेलं आहे.
1: सर, आजच्या दुसऱ्या भागातलं पहिलं गाणं ऐकवायची आता वेळ झाली आहे, तर मला कुठलं गाणं सुचवाल तुम्ही?
0: जुनं गाणं आहे, दम भर जो उदर मुह फेरे वो चंदा, माझ्या आवडीचं गाणं आहे, ते कृपया ऐकावं.
1: क्या बात आहे, सरांच्या आवडीचं हे गीत ऐकूयात मित्र.

0: मेळघाटमध्ये वाघांव्यतिरिक्त, आता तुमची बरीच फिरस्ती त्या भागामध्ये असते पर्यावरण तज्ज्ञ म्हणून,
1: अगदी बरोबर.
0: तर वाघांच्या व्यतिरिक्त इतर कोणते दुर्मिळ वन्यजीव आणि पक्षी त्या भागामध्ये आढळतात?
1: मेळघाट हा जैववैविध्याच्या दृष्टीने अतिशय संपन्न प्रदेश आहे असं म्हटलं जातं, अतिशय श्रीमंत आहे. आणि मेळघाटमध्ये वनस्पतीची संख्या आज 1000 पेक्षा जास्त आहे. मेळघाट हा मेडिसिनल प्लांटच्या दृष्टीने एक संपन्न असा प्रदेश आहे. अनेक औषधी वनस्पती, औषधी गुणधर्म वनस्पती असलेल्या वनस्पती आणि त्याचा अभ्यास सुद्धा इथे झालेला आहे. अनेक अभ्यासकांनी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करून तो सगळा डेटा मेळघाटकडे उपलब्ध आहे आणि त्यावरून मेळघाटची संपन्नता आपल्याला दिसून येते. मेळघाटमध्ये वाघाच्या व्यतिरिक्त अनेक महत्वाचे पक्षी, प्राणी किंवा कीटक आहेत. सातपुडा हा महाराष्ट्रातला पश्चिम घाटानंतरचा दुसरा जैववैविध्याच्या दृष्टीने हॉटस्पॉट असं मानलं जातं. तर ह्या ठिकाणी जगभरात माहिती असलेला एक पक्षी आहे, तो म्हणजे त्याचं नाव आहे रानपिंगळा.
0: अच्छा.
1: हा हा घुबड प्रकारातला जो पक्षी आहे, ज्याला इंग्रजीत फॉरेस्ट आवलेट असं म्हटलं जाते, हा पक्षी भारतातून 117 वर्ष नामशेष झाला होता. म्हणजे 1884 नंतर तो जगात, म्हणजे संपूर्ण भारतात कुणालाही दिसला नाही. त्यानंतर डॉक्टर सलीम अली किंवा त्यांचे सहकारी दिलन रिप्ले यांनी त्याला भारतातल्या वेगवेगळ्या भागात शोधण्याचा प्रयत्न केला. ओरिसा असेल, मध्य प्रदेश असेल, किंवा 1975 साली तर ह्या पक्षाला शोधण्यासाठी डॉक्टर सलीम अली स्वतः मेळघाटात आले, 10 दिवस थांबलेत. तर हा इतका महत्वाचा पक्षी काय आहे, तर हा पक्षी त्याच्यानंतर सलीम अलींना पण आढळला नाही. आणि पुढे तो 1997 साली अमेरिकन शास्त्रज्ञ डॉक्टर पामेला रासमुशेन या लेडीला तो महाराष्ट्रातल्या सातपुड्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सापडून आला. आणि 97 नंतर लगेच 98 साली तो मेळघाटात सापडला. तर हा पक्षी मेळघाटसाठी याच्यासाठी महत्वाचा आहे की आज त्या पक्ष्याची संख्या साधारणतः 500 ते 1000 इतकी असेल आणि तो फक्त मध्य भारतात सापडतो आणि मेळघाटात त्याची संख्या सर्वात जास्त आहे. तो मेळघाटात सर्वत्र आढळतो, म्हणजे अगदी रायपूर, जारीदा, शेमाडो पासून तर नरनाळा वान अभयारण्यापर्यंत ह्या पक्ष्यासाठी आज जगभरातले पक्षी अभ्यासक किंवा पक्षी छायाचित्रकार मेळघाटात त्या पक्ष्याला पाहायला येतात. हा एक मेळघाटातला वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे असं म्हणता येईल आपल्याला. याशिवाय मेळघाटात तुम्ही गेलात तर तुम्हाला गाईड सांगतो की सर आज अगर आप शाम को या रात को रुकने वाले है तो मैं आपको उडती खार दिखाऊंगा.
0: अच्छा.
1: म्हणजे तुम्ही शेमाडोला कधी थांबलात किंवा कोलकातला थांबलात तर रात्री झाडावरून खारुतई ज्याला म्हणतो आपण स्क्विरल, ती मोठ्या आकाराची इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल आपल्या मेळघाटात सापडते आणि ती झाडावर जाऊन अशी ग्लाइड करत खाली येते. तर हा एक वैशिष्ट्यपूर्ण उडती खार फ्लाइंग स्क्विरल.
0: तिला काय पंख असतात?
1: तो मॅमल आहे, म्हणजे सस्तन प्राणी आहे, त्याला पंख नाही आहे. परंतु त्याच्या मागच्या आणि पुढच्या पायाच्या मध्ये अशी पातळ कातडी असते,
0: लेयर
1: ज्याला आपण वेब म्हणतो, आणि तो पाय चारही पसरून असा ग्लाइड करत खाली येतो. ती उडती खार हा मेळघाटातला एक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे.
0: बरोबर.
1: याशिवाय मला खूप आकर्षण असलेला मेळघाटातला एक प्राणी आहे, तो म्हणजे चांदी अस्वल, ज्याला कॅरॅकल म्हटलं जातं. एक छोटासा मांजरीच्या पेक्षा थोडा मोठ्या आकाराचा प्राणी आहे.
0: आणि चांदी हा शब्द,
1: चांदी त्याच्या पाठीवर पांढरा पट्टा आहे आणि तो रात्री अगदी चांदीसारखा चमकतो त्याची केस, म्हणून त्याला चांदी अस्वल असं म्हटलं जाते. आणि तो तसा फार दुर्मिळ आहे, कुठल्याही जंगलात तो दिसत जरी असला तरी त्याची संख्या फारच कमी आहे. परंतु मेळघाट बद्दल असं म्हटलं जाते की चांदी अस्वल जर चांगलं पाहायचं असेल किंवा चांगली संख्या असेल तर ती मेळघाटात आहे. आणि मेळघाटात तो मला एकदा फक्त पाहायला मिळाला, परंतु आजकाल कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्याचे बरेचसे फोटो यायला लागलेत. त्यामुळे चांदी अस्वल हा पण एक मेळघाटातला वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे असं मला म्हणता येईल.
0: खरं सर, तुम्ही जसं म्हणालात की श्रीमंत आहे मेळघाट,
1: अगदी.
0: पण जेव्हा एखादं भौगोलिक स्थान श्रीमंत असतं तेव्हा परत तिथे आव्हानं पण येतात त्याचं रक्षण करण्याची. तर भविष्य काळामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पासमोर अशी कोणती आव्हानं आहेत आणि मग त्यावर काय उपाययोजना असू शकते?
1: मेळघाट हा विस्तारानं खूप मोठा प्रदेश आहे. त्याची एक सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे, पलीकडे तापी नदी आणि त्याच्या पुढे मध्य प्रदेश. 3 जिल्ह्यामध्ये पसरलेला हा प्रदेश 2800 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. त्याच्या काही सीमा मध्य प्रदेशाला आहेत, काही तिकडे खान्देशाच्या जंगलाला लागून आहेत. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 वेगवेगळ्या वनविभागाच्या व्यवस्थापनाकडे याची सगळी धुरा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी आव्हानं आहेत.

0: आपण चिखलदऱ्यापासून मेळघाट सुरू होतो, हा उंच प्रदेश आहे, या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. तर तिकडे बुलढाण्याकडे अगदी अंबाबरोबा अभयारण्य शेवटचं अभयारण्य आहे, त्या ठिकाणची आव्हानं वेगळी आहेत. एक सर्वसामान्य सगळीकडे असलेलं जे आव्हान आहे मेळघाटातलं, ते आहे मेळघाटाच्या आदिवासाचं संरक्षण करणे, ते म्हणजे अतिक्रमणांपासून, गुरेचरेपासून आणि
1: मानवी हस्तक्षेप जे म्हणाल
0: हे मानवी हस्तक्षेपाच्या गोष्टी झाल्या. आणि वनवनवा, आपला भाग विदर्भ प्रदेश हा उन्हाळ्यात खूप तापतो, 47 पर्यंत आपलं तापमान जाते, तसंच मेळघाटात पण जाते
1: आणि जंगलात वणवे पेटतात.
0: जंगलात वणवे पेटतात कारण असं आहे की मेळघाटच्या जंगलाचा जो प्रकार आहे तो शुष्क पानगळी प्रकारचं जंगल आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे उन्हाळ्यात संपूर्ण पानं झाडाची गळतात आणि ती वाळतात. जमीनवर जी पालापाचोळा पडलेला असतो तो अगदी उन्हाळ्यात बारूद झालेला असतो आणि एक ठिणगी कारणीभूत ठरते संपूर्ण जंगल वनवा लावायला. तर बरेचदा वनवे मानवाकडूनच लावले जातात. आपल्या मेळघाटातून काही राज्य मार्ग आहेत, धारणीकडे बुऱ्हाणपूरकडे जाणारा मार्ग आहे, अकोटकडे जाणारा मार्ग आहे, असे जे मार्ग आहेत त्यातून वाहनं चालत असतात. मग त्या वाहनातून कधी माचीसची काळी असेल,
1: अनिर्बंध वावर आहे,
0: लोकांचा वावर आहे, त्यामुळे वनवे लागतात. काही ठिकाणी वनवे लागतात त्याचं कारण असं आहे की स्थानिकांचा कधी कधी वनविभागासोबत मतभेद होतात आणि मग त्या रागातून वनवे लावल्या जातात. वनविभागाने मला गुरे चराई करू दिली नाही म्हणून मग वनवा लावल्या जातो
1: आणि नुकसान जंगलाचं केलं जातं.
0: नुकसान जंगलाचं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनवा लागल्यानंतर आपल्याला जरी सॅटेलाइटच्या माध्यमातून अलर्ट मिळत असेल, आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरत असू, ह्या गोष्टी आहेत, अलर्ट मिळतो, लवकर माहिती होते, परंतु वनवा नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाट हा दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात
1: आणि तोपर्यंत बरंच नुकसान झालेलं
0: आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत. याशिवाय भविष्यात वाघांची संख्या जर वाढली तर त्यांना जंगलातच थांबवून ठेवण्यासाठी त्यांचे अधिवास सुरक्षित करणे, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवणे, कुरण विकास करणे, ह्या गोष्टी करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि वाढतं जबाबदार पर्यटन हे पण एक आव्हान असणार.

0: माध्यमातून अलर्ट मिळत असेल, आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरत असू, ह्या गोष्टी आहेत. अलर्ट मिळतो, लवकर माहिती होते, परंतु वनवात नियंत्रण करायला त्या ठिकाणी पोहोचणं हे मेळघाटातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्याला माहिती आहे की मेळघाटात दऱ्याकोऱ्यांचा प्रदेश आहे, गाडी कुठेही जाणार नाही, आणि एखाद्या टेकडीवर जर आग लागली असेल तर त्या ठिकाणी माणसाला पोहोचायला किमान 2-4 तास लागतात,
1: आणि तोपर्यंत बरंच नुकसान झालेलं असतं,
0: आणि तिथं पाणी पण नेऊ शकत नाही, तोपर्यंत बरंच नुकसान होते, अनेक टेकड्या कंट्रोल पण होऊ शकत नाहीत, त्या जळतात. तर हे असे अनेक आव्हानं आहेत. याशिवाय भविष्यात वाघांची संख्या जर वाढली तर त्यांना जंगलातच थांबवून ठेवण्यासाठी त्यांचे अधिवास सुरक्षित करणे, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवणे, कुरण विकास करणे, ह्या गोष्टी करणं पण खूप महत्वाचं आहे. आणि वाढतं जबाबदार पर्यटन हे पण एक आव्हान असणार आहे, कारण जसे जसे वाघांची संख्या वाढेल, वाघांचं दिसणं साइटिंग होईल, तशी तशी पर्यटकांची संख्या वाढेल, मग जबाबदार पर्यटन झालं पाहिजे, हे पण एक मेळघाटसाठी आव्हान असेल.
1: खरंच आव्हान असेल. सर, परत एकदा आजच्या भागातलं दुसरं गाणं तुमच्या आवडीचं आपल्या श्रोत्यांना ऐकूया, तर कुठलं गाणं सुचवाल?
0: किशोरदा आणि लता मंगेशकर यांचं गाणं आहे, गुम है किसी के प्यार में,
1: दिल सुबह शाम,
0: दिल सुबह शाम,
1: माझ्या आवडीचं गाणं आहे. तर श्रोते हो, आपण ऐकूया जयंत सरांच्या आवडीचं हे गीत.

0: आपण परत दुसऱ्या भागाच्या आपण आता समारोपाकडे जातो आहोत. थोडासा वेळ शिल्लक आहे. अगदी जाता जाता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जागतिक व्याघ्र दिन आपण नुकताच साजरा केलेला आहे, तर या निमित्ताने जंगलामध्ये फिरायला जाताना माणसाने कुठली शिस्त पाळली पाहिजे किंवा एकूणच पर्यावरणाची हानी होणार नाही या दृष्टीने शेवटी माणसानी जबाबदारीने वागणं महत्वाचं आहे. जनावरं त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार आणि जबाबदारीने वागत असतात, माणूसच थोडासा बेशिस्त होतो, इकडे तिकडे होतो. तर कोणता संदेश तुम्ही आमच्या श्रोत्यांना द्या?
1: सर्वप्रथम आपल्या मेळघाटचं आपल्याला जाणीव असली पाहिजे की मेळघाट किती महत्वाचा आहे. जंगल नदी की महा आहे असं म्हटलं जातं सर्रास. आणि मेळघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांचा जर विचार केला आपण तर मेळघाटातून एक तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशात उगम पावते आणि मेळघाटाच्या काठावरून जेव्हा ती वाहते आणि खान्देशमध्ये जाते तेव्हा त्या नदीला मोठं करण्याचं काम मेळघाटातल्या शिपना, खापरा, खंडू, डोलार, खुर्शी या पाच नद्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मग ती नदी मोठी होते आणि खान्देशाला पाणी देते. आज खान्देशातली शेती त्या नदीवर आहे. म्हणजेच मेळघाटाचं जंगल खान्देशाला पाणी देते. त्यानंतर मेळघाटातून उगम पावणाऱ्या दुसऱ्या काही नद्या म्हणजे शहानूर, सापन, बिच्छन, पान अशा वेगवेगळ्या नद्या आपल्याकडे अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये येतात. तर हे पाणी देणारं जे जंगल आहे ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. ते काही फक्त वाघासाठी आपल्याला वाचवायचं नाही तर आपल्या भविष्यात वाचवायचं आहे. ही माहिती, ही जनजागृती स्थानिकांमध्ये, अमरावती जिल्ह्यातल्या शहरी लोकांमध्ये, मेळघाटात असलेल्या ग्रामीण लोकांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये, आदिवासींमध्ये होणं फार महत्वाचं आहे की हे जंगल मला काय देतं. मी अनेक शाळांमध्ये मेळघाटातल्या फिरत असतो, कधी व्याख्यानाच्या माध्यमातून किंवा इतर काही सर्वेच्या माध्यमातून, तेव्हा माझ्या असं लक्षात येते की मेळघाटातल्या शाळेतल्या मुलांना किंवा तिथल्या शिक्षकांना मेळघाटबद्दल फारशी माहिती नाही. तेव्हा मला ते फार आश्चर्य वाटतं. तर त्या ठिकाणी जनजागृती होणं फार महत्वाचं आहे आणि एकंदरीतच पर्यटनाच्या माध्यमातून पण जनजागृतीच होत असते. जेव्हा आपण पर्यटनाच्या माध्यमातून जंगल पाहायला जातो, वाघ पाहायला जातो, तेव्हा त्या जंगलाची संपन्नता आपल्याला कळते. आणि म्हणूनच या निमित्तानं जर आपल्यात जनजागृती झाली तर आपण हे जंगल वाचू शकू. जंगल, त्यातील जैवविविधता, त्यातील वाघ, हे सगळं वाचू शकू. म्हणूनच आपण आपल्याला असं म्हणता येईल की वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचला तरच निसर्ग वाचेल आणि निसर्ग वाचला तरच मानवाचं भविष्य टिकून राहील. एवढा संदेश मला या निमित्तानं द्यावा असं वाटतो.
0: काय बात आहे. म्हणजे माणसांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की जंगलापासून मला जर नुकसान नसेल तर माझ्यामुळे जंगलाचं नुकसान व्हायला नको.
1: अगदी बरोबर आहे.
0: की साधी इतका तो साधा सहसंबंध आहे.
1: बरोबर आहे
0: सर. या दोन भागांच्या मुलाखतीच्या निमित्ताने खूप मोलाची माहिती तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिलेली आहे. लोकजागर कार्यक्रमात तुम्ही आलात, या दोन भागांमध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात. त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण इथं थांबूयात. धन्यवाद सर.
1: धन्यवाद. आपण सुद्धा मला ह्या विषयावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अमरावती आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
2: श्रोत्यो, आताच आपण लोकजागर या कार्यक्रमात भारतातील व्याघ्र संवर्धन

0: आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जयंत वडतकर यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी. निर्मिती सहाय्य समिधा खाकरे यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
1: शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर. लोक जागर.
2: श्रोते हो, आताच आपण लोक जागर हा कार्यक्रम ऐकलात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 10:33 आणि 27 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीत गंगा.
0: गीत गंगा.
2: श्रोतेवाच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करताना तुमच्याकरता आणलेलं गीत आहे भालू या चित्रपटातील. स्वर आशा भोसले यांचा, शब्दरचना पी सावळाराम यांची आणि संगीत नियोजन विश्वनाथ मोरे यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया भामटा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे आणि संगीत नियोजन विश्वनाथ मोरे यांचं.

0: अगर नखरा सोड़ना सके सोड़ना अगर नखरा सोड़ना।
1: श्रोतेहो, हे गीत होतं सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये भामटा या चित्रपटातील। या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम इथे संपवित आहोत।
2: गीतगंगा
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण। आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
3: लवकर करा यार, प्लीज लवकर करा।
4: आणखीन एखादी मॅच आहे का?
3: असंच काहीतरी आहे यार, बँकेत जायचंय आजोबांना घेऊन।
4: हो यार, तसंही वय वाढल्यावर रनर तर लागतोच ना।
5: पण बँकिंग मध्ये नाही,
6: तसंही आरबीआय म्हणते सिनियर सिटीजन सर्वात आधी। जर तुम्ही 70 पेक्षा जास्त वयाचे आहात, डिफरंटली एबल्ड आहात आणि तुम्ही बँकेत जाऊ नाही शकत, तर बँक येईल तुमच्याकडे आवश्यक सेवा घेऊन, ते देखील वाजवी दरांवर।
5: सीनियर सर्वात आधी, आरबीआय म्हणते जाणकार बना, सतर्क राहा।
1: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे। एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन एआयआर या ॲपवर। ठीक 10:41 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सरा पुणे द्वारा निर्मित प्रायोजित कार्यक्रम।
7: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले

0: विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक

0: विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल। त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे। एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे। एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे। घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे। आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748। आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135।
1: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचं। यावेळी 10:47:12 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत न्याय विभाग द्वारा प्रायोजित कार्यक्रम।
2: We bring you a talk on strengthening access to justice for senior citizens from

0: आय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। ठीक 11:53 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवरती आधारित पत्र फरमायशीचा कार्यक्रम गीतगुंजन।
5: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीतगुंजन, गीतगुंजन।
4: श्रोतेहोच्या गीतगुंजन कार्यक्रमामध्ये आपल्याला जसं की माहितच आहे, आपण पत्र फरमायशी चा कार्यक्रम आपण घेत असतो। जे श्रोते, रसिक श्रोते आपल्याला पत्र पाठवतात, आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतात आणि त्या पत्रांच्या माध्यमातून आपल्या आवडीचं गाणं आम्हाला सुचवतात, ते गाणं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना ऐकवित असतो। असेच काही पत्र आजच्या कार्यक्रमामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत। चल कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि सुरुवातीला पत्र घेतोय जे पाठवलेलं आहे दतरंगी छत्तीसगड येथून भागवत वर्मा यांनी, सोबतच दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी, हेमलता परभणी येथून सी आर कुलकर्णी, शांतीनगर अमरावती येथील अक्षय बनसोड, उत्कर्ष बनसोड, शोभा बनसोड, शेखर कांबळे, प्रांजली कांबळे, शुभ्रा कांबळे, तसंच भोवते लेआउट अमरावती येथील प्रमोद शिरसाट आणि संजय शिरसाट, आणि यांना ऐकायचं आहे धडकन या चित्रपटातील हे गीत।

0: श्रुतहो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत अमरावती येथून अभिषेक देशमुख, अभिनव देशमुख, विजेंद्र सिंग, जगदीश थोरात, द्विज देशमुख, गजानन देशमुख, धनंजय दिवाणजी. सोबतच सागर रेडिओ श्रोता संघ शिवाजीनगर, वडाळी देशमुख येथून राजेश खोबरकिडे, शिवसागर खोबरकिडे, सौ इंदिराबाई खोबरकिडे, सुनैना खोबरकिडे, सौ दीपाली धाडे, राम धाडे, सागर खोबरकिडे, राजू खोबरकिडे, स्वराज धाडे, मोहम्मदिया मस्जिद इंदिरानगर अकोट येथून अब्दुल गफूर, अब्दुल शकीर ठेकेदार, अब्दुल तन्वीर, अब्दुल सत्तार, अब्दुल सलीम, प्यारी बेटिया आणि यास्मिन. आणि यांना ऐकायचं आहे अमर अकबर अँथनी या चित्रपटातील किशोर कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी गायलेलं हे गीत.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own babasate.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: डाली तो जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: Excuse me please,
0: my name is Anthony Gonsalves.
2: श्रोते हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे। पाठवणारे श्रोते आहेत गाडगेनगर अमरावती येथून खेमचंद देवानी, सतीश जावरकर, गजाननराव लकडे, सोबतच वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री, स्वराज, मिलिंद सरकटे। त्यानंतर राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदर बाप्पा जाधव, श्रुती व संग्राम अनिल झुटे, आशिष काळे, राज वरणवीर किशोर शिंदे, श्रद्धा लक्ष्मण बरसाळे आणि गणेश सुंदर बाप्पा जाधव। सानेगुरुजीनगर अमरावती येथून प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे आणि यांनी आवड कळवली आहे सरगम या चित्रपटातील या गीताची।

यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे. हे पाठवणारे श्रोते आहेत सरोज चौक अमरावती येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा, सालिया शोएब खान, बेरडी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, सुभाष सव्वाशिरे, अर्जुन गवनेकर, मंगलधाम कॉलनी अमरावती येथून विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर, यशोदानगर अमरावती येथून रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजित कांबळे. आणि यांना ऐकायचं आहे गीत गुलामी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरातील.

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. पाठवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पात्रोडा खुर्द येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, ईश्वरी, स्वराली, गौरी आणि समस्त नांदोकार परिवार. विदर्भ क्लब श्रोतांगण मुक्काम पोस्ट पात्री जिल्हा चंद्रपूर येथून राजेंद्र इंदिरा खोबरखेडे, हेमाजी इंदिरा खोबरखेडे, मंगला, चंदू, देवेंद्र ताराचंद सहारे, भावना निशिकांत सहारे, उत्कर्ष कॉलनी अमरावती येथून बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे, सचिन काळे, सोबतच गाडगेनगर अमरावती येथील प्रशांत निकाळजे, संगमित्रा निकाळजे, वसंत निकाळजे, शालिनी निकाळजे, आचल निकाळजे आणि चिकू आणि यांनी फरमाइश केलेलं गीत आहे पुकार या चित्रपटातील.

यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत ग्रेटर कैलासनगर लेन नंबर 6 अमरावती येथून पुष्पा रामटेके, भावना दास, अर्चना पाटील, चंदा ढंगारे, माधुरी मेश्राम, सरोज वानखडे, वृषाली राऊत, सोबतच कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून नाना डोंगरदिवे, रमा डोंगरदिवे, सीमा डोंगरदिवे, रीमा डोंगरदिवे, दीक्षा डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे.

जगदीश मोहोड, सुवर्णा मोहोड, मालटेकडी अमरावती इथून प्रशांत ढेंकरे, वर्षा ढेकरे, श्रद्धा ढेकरे, शास्त्रीनगर बीड इथून किसन सपकाळ, आशा सपकाळ, वर्षा, पूजा, शीतल आणि विशाल सपकाळ आणि यांना ऐकायचं आहे गीत राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील।

श्रोते हो, यानंतरचं समाविष्ट केलेलं आजच्या कार्यक्रमातील पत्र आहे. पाठवणारे श्रोते आहेत वलगावरून अमरावती इथून महेंद्र जावरकर, सामरानगर अमरावती इथून सुधाकरराव केचे, उत्तमनगर येथून सुधाकरराव गुल्हाने, त्यानंतर शेंदुर्जना घाट येथून अमोल कपिले, माया जावरकर, शुभम जावरकर, राणी जावरकर आणि समस्त जावरकर परिवार, सोबतच सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर, सविता वडतकर, समीक्षा वडतकर, शुभम वडतकर, विदर्भ श्रोतांगण क्लब शाखा पत्रोट येथून विजयभाऊ अंबाडकर, सुनीता अंबाडकर, कैलास अंबाडकर, अक्षय आणि ऋषिकेश अंबाडकर, आणि नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये पत्र पाठवणारे नियमित श्रोते आहेत अमरावती येथून चंदू हातोले. आणि या सर्वांनी त्यांच्या आवडीचं गीत कळवलेलं आहे, ते आहे शराबी या चित्रपटातील. ऐकूया हे गीत.

यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. गुंजखेडा पुलगाव येथून पाठवणारे श्रोते माणिक गायकवाड, विमल गायकवाड, मोनिका गायकवाड, नंदिनी दहाट, निर्वी दहाट, महेंद्र दहाट, कोमल दहाट, निशा वाहिले, तृषाली वहिले, अनिशा डोंगरे, सोबतच नागपूर येथून विठ्ठल जाधव, अनुसया जाधव, मंगेश जाधव, आकाश आणि पप्पू, जरूड वरूड येथून बाबासाहेब वाडोदे, आदी सरपे, प्रियंका पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे, राधिका श्रोता संघ निंभोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराडा खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख, राधा, अक्षरा, मनस्वी देशमुख, महेशनगर छत्रपती संभाजीनगर येथून रमेश देशपांडे, सारंग देशपांडे आणि सौ निलिमा देशपांडे. आणि यांनी त्यांच्या आवडीचं गीत कळवलेलं आहे नाम या चित्रपटातील ही गझल, जी गायली आहे पंकज उधास यांनी.

श्रोते हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. मेन रोड बनोसा दर्यापूर येत जिल्हा अमरावती येथून पाठवणारे श्रोते आहेत यश चव्हाण, अंश चव्हाण, संदीप चव्हाण, माधवी चव्हाण. सोबतच अमरावती येथून साधारण राणी गुप्ता, किशोर गुप्ता, कमल गुप्ता, कविश गुप्ता, नेहा गुप्ता, कोमल गुप्ता. बेर्डी येथून हुकुम करमरकर, सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर, प्राची करमरकर, तनु करमरकर. भिलाई छत्तीसगढ़ येथून मुकेश शर्मा, सरिता शर्मा, गौरव शर्मा, गरिमा शर्मा. सोबतच वानखेड येथून बाबाराव भोजने, सविता भोजने, आरती भोजने, चित्रक भोजने. श्री वडनेर येथून बलदेव दामोदर, अरुणा दामोदर. आणि यांना ऐकायचं आहे तेजाब या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, आता ऐकवतोय आजच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत, आणि या गीताची फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल तसंच चेतन, इतवार बाजार अमरावती येथून रामदास नोटावाले, मोतीलाल साहू आणि किशोर गुप्ता, आणि यांनी आवड कळवली आहे अर्पण या चित्रपटातील गीताची, जे गायला लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी.

0: श्रोतेहो, यासोबतच आजचा हा गीतगुंजन कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की आम्हाला पत्र लिहून पाठवा. पत्राकरता पत्ता आहे, कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा केंद्र प्रमुख, आकाशवाणी अमरावती केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, कॅम्प अमरावती, 444602. आपण पाठवलेलं पत्र नक्की आम्ही आमच्या कार्यक्रमात समाविष्ट करू आणि आपल्याला ऐकू आपल्या आवडीचं गीत. तुर्तास मला आजच्या कार्यक्रमातून द्या रजा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 12:44 झालेले आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय मैत्रिणींनो? तर आयुष्य आई वडिलांच्या नितळ प्रेमाचा थरा. आयुष्य म्हणजेच बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम. आयुष्य म्हणजे जोडीदाराला जीवापाड जपणं आणि आपल्या जगण्याला अर्थ देणार एक भाव विश्व म्हणजे आयुष्य. संकल्पना म्हणजे आयुष्य. गेलेल्या वेळेला सोडून आलेल्या क्षणाच्या सोबतीनं चालणं म्हणजे आयुष्य. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाणं म्हणजेच आयुष्य.

आणि दुसऱ्याला आनंद देऊन आपणही त्यात आनंद मानणं हेही आयुष्यच. एकंदरीतच काय मैत्रिणींनो, तर अंधाराला नाहीस करत रोज नव्याने उगवणाऱ्या प्रकाशाच्या दिशेनं एक आशेचा किरण शोधत राहणं म्हणजेच आपलं आयुष्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या त्यासोबतच राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच, त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या मैत्रिणीने पॉलिटिकल सायन्स या विषयातून PhD कम्प्लीट केली आणि त्यासोबतच नाट्य क्षेत्रातही आपलं नाव उज्ज्वल केलं. मराठी रंगभूमी सोबतच चित्रपट सृष्टीतही पदार्पण केलं आणि तिथेही आपल्या नावाची नोंदणी केली. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स असतील, तसेच खाजगी वाहिन्यांवरील मालिका असतील, त्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मैत्रिणीशी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आणि आजपर्यंतचा हा संपूर्ण त्यांचा अभिनय क्षेत्रातील त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मैत्रिणींनो, विशेष म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून सुद्धा पूर्ण झालेलं आहे. असा बराचसा मोठा आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद
0: मॅडम. मला आपण आज सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभिनय क्षेत्राची जी आपली कारकीर्द आहे, जी की भरपूर मोठी आहे, ती आम्ही जाणून घेण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तर या तुमच्या कारकीर्दीची सुरुवात नेमकी कशी आणि केव्हापासून झाली?
1: नमस्कार मैत्रिणींनो. खूप मोठी कारकीर्द म्हणालात. खर तर खूप मोठी कारकीर्द नाहीये, काम अजून खूप करायचंय. इथपर्यंत यायला खूप जास्त मोठा अवघड काळ गेला म्हणून ते खूप मोठं वाटते कदाचित ऐकायला. आपण तर सुरुवात विचारत असाल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की 2009-10 पर्यंत मला नाटक हे एक कुणी लिहिलेलं असतं, म्हणजे नाटकाची एक संहिता असते, नाटकाचा कोणी दिग्दर्शक असतो किंवा नाटक बसवणारे लोक किंवा हे असं एक काम असतं हेच मला माहित नव्हतं.
0: बरं,
1: अजूनही गोष्ट एक आश्चर्याची सांगते. मी माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा हा कुठला बघितला असेल थिएटरवर, टॉकीजला, तो 3 इडियट्स बघितलाय. मी जिथे राहते, मी जिथनं आली आहे, जे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातलं गोदावरी काठचं मूर्ती नावाचं जे गाव आहे ते खूप छोटं गाव आहे.
0: अच्छा.
1: आणि जरा रूढी परंपरेला धरून असलेलं गाव आहे, अजूनही फारसं सोडायला तयार नाहीये. थोडं वाडा संस्कृतीतून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप दूर होत्या आणि शिक्षणच खूप दूर होतं. मग अभिनय क्षेत्र, नाटक क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री ही खूप दूरची गोष्ट होती, माहितीही नव्हतं. शिक्षणासाठीची धडपड होती.
0: अच्छा.
1: कारण 10वी झालं की 12वी झालं की त्यावेळी लग्न व्हायचे सगळ्यांचे. मलाही 10वी झालं कीच मुलगा बघायला आला होता. त्याचे उपकार त्याने मला नकार दिला. गमतीचा भाग जरी सोडला तरी ही परिस्थिती होती. यात माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली, स्वातंत्र्याच्या ओढीने झाली. मला खूप लहानपणापासून वाटायचं की मुलांना कसं, पुरुष

0: त्यांना कसं यार, सहज संध्याकाळी बाहेर जाता येतं. 7 साडेसात नंतर नाहीच अलाउड होतं आम्हाला बाहेर. एकत्र मुलं मुली बसून अभ्यास करायचो आम्ही, करायचो, पण 4 वाजेपर्यंत शाळेत, 4:30-5 पर्यंत, त्यानंतर नाही. आणि या गोष्टी सतत मला टोचत राहिल्या. आणि ना टीव्हीचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, सिरियल्सचं, सिनेमांचं. टीव्ही नव्हता त्यावेळेस घरी, मी 10वी 8वी 9वी पर्यंत होते तेव्हापर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हता. दुसऱ्यांकडे टीव्ही बघायला जायचे, ते वेगळे वेगळे किस्से होते त्याचे. आणि त्यामुळे ना अट्रॅक्शन होतं की यार टीव्हीत कसं जात असतील ना, मला ह्याचं रडायला खूप आवडतं, मी असं हसू पण शकते. आणि हे क्रेज होतं, पण माहित नाही की त्यालाच अभिनय म्हणतात आणि आपल्यासारखी लोकही ते करू शकतात, हे दूरदूर तक नव्हतं. पण मला शिक्षणाची आवड होती. म्हणतात की शिक्षणाचा आणि कुठल्याही करिअरचा, म्हणजे अभिनय क्षेत्राचा आणि कुठल्याही टॉप लेवलला जाण्याचा फारसा जरी संबंध नसला, तरी माझ्यासाठी शिक्षणात मी जरा बरी असण्याचा फायदा झाला, म्हणूनच मला बाहेर शिकायला ठेवलं.
1: बर,
0: माझ्या वडिलांनी, माझे वडील शेतकरी, माझे पहिले गुरु, माझा हिरो, माझ्यासाठी सगळे काही माझे वडील. 8वी 10वी झालेलं त्यांचं शिक्षण, पण मला वाटतंय फॉरवर्ड मध्ये सगळ्यात पुरोगामी ज्याचे विचार असतील ना आज विचारवंत म्हणून, ते माझ्यासाठी माझ्या वडिलांनी काम.
1: या बात आहे, किती छान. म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यावेळी सुद्धा अंगावर काटे येतात, इतक्या संघर्षातून तुम्ही पुढे आलात. आणि जिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते, किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करतो, तेव्हा निश्चितच यश हे आपल्याला प्राप्त होतच, असं म्हणायला काही हरकत नाही. हा आपला संवाद तर मॅडम असं चालूच राहील, परंतु तुमची अभिनय क्षेत्रातील जी कारकीर्द आहे ती जाणून घेत असताना त्या कारकीर्दीची एक झलकही आम्हाला ऐकायची आहे. तर आता तुमच्या कोणत्या भूमिकेचं सादरीकरण कराल बरं आपण?
0: भिंती बद्दल जे बोलले मी, तर ती जी आहे ती छोटी मुलगी आहे.
1: बर,
0: दुसऱ्या वर्गात जाणारी ती आहे. तर ती शाळा चालू आहे, तिची आई तिला दुपारून घरी राहा म्हणते की तू आता शाळेत जाऊ नको, तहान बाळ आहे, तू आता घरीच राहा त्याला सांभाळण्यासाठी. तिची आजी असते, तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असतं.
1: अच्छा.
0: मग बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं, 8-10 महिन्याचं बाळ असतं, त्याला टाकून आई शेतात जाणार असते. आणि तिचं नाव पिंटी, ती दुसरीची आहे, दुसऱ्या वर्गात जाते. मग ती दुपारच्या सुट्टीत घरी आली आणि मग ती बोलते, मग ती येते दप्तर घेऊन, शाळा सुटली, पाटी फुटली, काय मला बब्यान मारलं. बाई तू आज बी राहणार चाललीस?
2: हो.
0: जाऊ दे बाई, तू एक दिवशी बी घरी राहत नाहीस. माय राहणार नाही गेलं ना आपलं कसं होईल, आपल्याला जावं लागतं. माय जाऊ दे मग, तू रविवारी बी घरी राहत नाहीस, मी नाही सांभाळीत बाळाला. राय माय वागा, मी तुला संध्याकाळी आल्यावर खीर करीन. वाव, खीर कशाची? गोड तांदळाची. मला नग माय. जाऊ दे मग बाई, तू कवाच घरी राहत नाहीस, जाऊ दे मग, नाही तर मला 1 रुपया दी गोळ्या बिस्किटाला. आता माय मस्त गोळ्या बिस्किट खाल्लीस की दुखण्यात? काय नाही, तुला नीट सांगून ठेवते, नीट घरी राह आणि त्या बाळ्याकडं ध्यान दी. टाळू माकून नाव घालून त्याला झोळणीत टाकलंय आण घराचा दरवाजा उघडा ठेवू नको, बरानी कुत्रे फिरतेत. आण जर तू दरवाजा उघडा टाकून इकडं तिकडं हिंडलीस तर मी तुला घरी आल्यावर अशी कुच्चींना त्याला सांगून. असं तिच्या आईचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा, म्हणजे या काही वाक्यांमधूनच शेतात कामाला जाणाऱ्या आईचं, तिच्या घरातल्या कुटुंबियांचं ग्रामीण जीवन आणि एका लहानग्या शाळेतल्या मुलीला आपल्या भावाला सांभाळावं लागतं, त्याला नाहू घालणं, त्याला दिवसभर खाऊ घालणं हे करावं लागतं. खरं तर या गोष्टी खूप मनाला स्पर्शून जातात. म्हणजे कधी कधी वाईटही वाटतं की अशा परिस्थितीत अनेकांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. खरं तर इच्छा आहे की प्रत्येकाला खूप छान लक्झरियस लाईफ भेटावं आणि प्रत्येकाने जीवनात खूप आनंद उपभोगावा. मॅडम, आता अभिनय क्षेत्रातील आपले गुरु कोण आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
0: मी आत्ता म्हणजे सांगितलं, सुरुवात झालेली माझी माझी तशी आता थेट अभिनयाला सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापासून. महाविद्यालयीन जे जीवन होतं त्यापासून, युथ फेस्टिवल आलं आणि युथ फेस्टिवलला आम्हाला जायचं होतं आणि मग मी सुरुवातीला नाटकात काम करायला नाही म्हटले.
1: बर,
0: म्हणजे मला असं झालं की आम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी रूम करून ठेवलं होतं. तर मग त्यावेळी माझी अशी इच्छा होती की आपण अभ्यास करू, टॉपर होऊ, आणि मग तेव्हाही शिक्षक प्राध्यापक जे काय मला व्हायचं होतं त्यासाठी. पण मग त्या काळात युथ फेस्टिवलचा काळ होता आणि मग सगळेजण, माझी एक मैत्रीण होती आणि तिने नाटकात सहभाग नोंदवायचा असं ठरवलं आणि मग मी तिला म्हटलं की असं करू नको, सपना नाव होतं तिचं, सपना असं करू नको, आपल्याला गावाकडे घेऊन जातील आणि नाटक, त्यातही तू नवरा बायकोचा कॅरेक्टर करणार, आपल्याकडे जमतं का?

0: आपल्यात नाही जमणार असं म्हणून मी तिलाच विरोध करत होते. पण माझ्या ते खोलवर रुजलेलं होतं. आणि त्यावेळी राजकुमार तांगडे सर जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे लेखक आहेत, ज्यांनी चिवटीसारखा सिनेमा जो यायचा अजून दिग्दर्शित केला, लिखाण केलंय, आणि संभाजी तांगडे जे सैराट सिनेमामध्ये परशाच्या वडिलांची ज्यांनी भूमिका केली,
1: अच्छा,
0: हे दोन माझ्या अभिनय क्षेत्रातले, नाटक क्षेत्रातले आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींचे गुरु आहेत. तर ते तिथे होते त्या महाविद्यालयात, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचं, आणि तिथे सर नाटक बसवायला यायचे आणि संभाजी सर तिथे CHB करायचे. तर तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. पण म्हणजे पहिला प्रयोग मी केला नाही. जेव्हा युथ फेस्टिवलला त्यांनी अकडा नावाची एक अंकिका बसवली होती, दीर्घांक होता तो राजकुमार तांगडे सरांचा, तो खूप सुंदर दीर्घांक आहे, ते पुस्तकात आता आलेला आहे. तो एका कंदिलावर नाटक करतात शेतकरी आत्महत्येच्या संदर्भाने आणि शेतीच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने तो आहे. आणि ते त्यांनी केलं. माझ्या मैत्रिणीला युथ फेस्टिवलमध्ये त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझ्या मित्राला त्याचं गोल्ड मेडल मिळालं आणि मग मी रडले. त्यानंतर जेव्हा मग दुसरा प्रयोग झाला जो माझ्या गावात झाला, त्यासाठी एका मैत्रिणीला परत त्याच अडचणी की नाटक शाळेपुरतं कॉलेजपुरतं ठीक आहे, नाही पाठवायचं. तिला त्यांनी पाठवलं नाही आणि ती माझ्यासाठी संधी होती. तोपर्यंत मी सगळं नाटक पाठ करून ठेवलं होतं. जी मी तिला म्हणत होते की तू करू नको, ते मला सगळं पाठ होतं. आतून ते करण्याची खूप इच्छा होती. फक्त बंधन असं होतं की भीती अशी होती की नाटकाला जर आपण गेलो आणि आपल्याला जर घरी नेलं तर नाटक तर काय दूरची गोष्ट आहे, आपलं शिक्षण बंद झालं तर
1: नाही, खरंच आहे.
0: त्यामुळे मग तिथून मग मी पहिला प्रयोग केला, माझ्या गावातच केला आणि सगळ्यांचं म्हणजे कौतुक मिळालं. राजकुमार तांगडे सरांनी, संभाजी तांगडे सरांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले ते नाटकासाठीचे माझे पहिले गुरु आहे दोघे जण.
1: किती छान ही जर्नी जेव्हा जाणून घेतोय ना, तर एखादं छानसं एक माहितीपट दृश्य समोर दिसल्यासारखं वाटतंय. आणि खरंच प्रत्येक स्त्री ही अशीच असते, मग ती तरुण मुलगी असो किंवा प्रौढ वयात आलेली स्त्री असो, ती स्वतःच्या आधी आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा अधिक विचार करते आणि स्वतःच्या भावना नेहमीच कायम दडपते. हे मात्र खरं, अगदी तशीच सुरुवात तुम्ही केली पण तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही गोष्ट खूप मोठी आणि उत्तम आहे. मॅडम, आता मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल किंवा मग शॉर्ट फिल्म असतील, खाजगी वाहिनींवरील मालिकांमधील आपल्या भूमिका असतील, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, तर या सर्व भूमिकांविषयी तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत कोणकोणत्या चित्रपटांतून, कोणकोणत्या नाटकांतून भूमिका तुम्ही साकारल्यात, त्या कशा होत्या, त्याविषयीचं तुमचं काय म्हणणं आहे?
0: सध्या जी नाटक करते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाचे 954 प्रयोग सध्या झाले.
1: बरं बरं.
0: हो, आणि त्याच्यात माझं ना अक्का नावाचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा.
0: ते पात्र असं आहे की स्थानिक लेवलची जी कार्यकर्ती असते तिचा थोडा भडक स्वभाव, तिची ती जी कशालाही पटकन भांडायला उठण्याची वृत्ती आणि असं ते कॅरेक्टर आहे. ती गमतीशीर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर खमकी आहे ती खूप, आणि ती संधी असेल तिथे जाते, म्हणजे ती पक्ष बदलणारी आहे असं ती कॉमेडी अंगाने ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म केल्या, त्यामध्ये मी बऱ्यापैकी हे अशीच कॅरेक्टर, माझ्या वाट्याला अशी कॅरेक्टर आली की जे खमके आहेत. आपल्याकडे ते एक हे पण आहे ना की एकदा एका कॅरेक्टरची छाप पडली की तसे येतात. परंतु एलिझाबेथ एकादशी मध्ये माझं कॅरेक्टर वेगळं होतं. एलिझाबेथ एकादशी माझा तसा दुसरा सिनेमा, मी पहिला म्हणजे देऊळ केला आणि देऊळची गंमतच झाली. आपण लहान पण असतो ना तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी देऊळला गेले.
1: बरं.
0: आणि देऊळ झालं आणि मग मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला सिनेमाला घेऊन गेलो आणि माझे काय 3-4 दिवस शूट झालं होतं, बरेच सीन झाले आणि आम्ही गेलो फिल्म थिएटरमध्ये आणि माझा एक असा ओझरता सीन, 1-2 सीन दिसले, मित्रांनाच ओळखू आले, बाकी कुणाला कळले पण नाही. आणि मग ती गंमत झाली आणि त्यानंतर मग माझे मित्र माझं नाव वाचून खुश झाले जेव्हा क्रेडिट लिस्ट मध्ये येतात. त्यानंतर ठरवलं की आपली जी कामं आहेत ती जोपर्यंत येत नाहीत, बाहेर येत नाही तोपर्यंत सांगायची नाही, कारण काही खरं नसते. तोपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं की एडिटिंग मध्ये एवढं जातं, काय महत्वाचं नसलं वाटत ते कापतात. तर मग तो पहिला सिनेमा एलिझाबेथ एकादशी मध्ये एका गणिकेचं काम होतं, एक वेश्या होती आणि ते कॅरेक्टर म्हणजे थोडं महत्वपूर्ण होतं त्या फिल्मसाठी. मोजकेच कॅरेक्टर होते त्यातला, जो समूह पोरांचा त्यातला एक महाद्या म्हणून होता आणि त्याच्या आईचं ते कॅरेक्टर होतं. तिची ती भाषा, एक 3-4 सीन होते पण छान होता, तो एक वेगळा अनुभव होता.
1: अच्छा.
0: त्यानंतर मी मगाशीच बोलले तुम्हाला, बर्नी नावाची एक फिल्म केली होती मी. ती फिल्म खूप सुंदर होती. तिचे विषय मी ज्या आतापर्यंतच्या फिल्म्स केल्या त्या बऱ्यापैकी आर्ट फिल्म आहेत, म्हणजे ज्या काही

0: सोशल इश्यू घेऊन येतात, काहीतरी संदेश देतात. अशा फिल्म अशी नाटकं मधून माझं म्हणजे काम आतापर्यंत झाले.
1: अच्छा,
0: फुल कमर्शियल फक्त ती सिरियल जी होती कट्टी बट्टी नावाची, ती एक चांगली कमर्शियल सिरियल होती. बाकी फिल्म आणि शॉर्ट फिल्म या कुठली तरी वेदना घेऊन येणाऱ्या, कुठलं तरी एखादं म्हणणं मांडणाऱ्या अशा प्रोजेक्ट मधनं मी आतापर्यंत आली आहे. आणि त्यातलं पण बर्नी मधलं पण कॅरेक्टर होतं की त्या ज्या नन असतात आणि त्यांची जी लाईफ असते, त्यातली एखादी विद्रोह करणारी जी मुलगी असते तिची जर्नी आणि तिच्या आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी, मग कोणी पॉझिटिव्ह कोणी निगेटिव्ह, त्यात माझं कॅरेक्टर तिला मदत करणारं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. खूप इंटरेस्टिंग होतं ती, खूप रिसर्चवाली फिल्म होती. त्यानंतर नाटकाचं म्हणाल तर एक मी ना हितशत्रू नावाचं नाटक केलं होतं, त्याचे व्यावसायिकला खूप प्रयोग नाही झाले, मी एक 8-10 प्रयोग केले त्याचे. ते पण कॅरेक्टर ती एक होणारी आई, तिचा नवरा त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी आभूषण करायचं तिला फोर्स करतो, आणि मग ती कशी इमोशनल होती, तिला नवऱ्यालाही सपोर्ट, कारण ते लव्ह मॅरेज असतं त्यांचं.
1: अच्छा,
0: आणि तिला नवऱ्याला पण सपोर्ट करायचा असतो, तिला ते बाळपण पाहिजे असतं, नॅचरली आलेलं असतं, मग तिला त्याला हे पण नसतं करायचं, तिची तिची भावनिकी असते. आणि एवढ्या सगळ्यात ती प्रेग्नेंट असतानाही तिच्या नवऱ्याचा जेव्हा रिझल्ट यायचा असतो जिल्हा परिषदेला, तो उभा असतो आणि ते खूप सुंदर होतं. पण ते काम मी अशा वेळी केलं होतं जेव्हा मला फार पॉलिटिक्स मधल्या गोष्टी कळत नव्हत्या.
1: अच्छा,
0: आणि मला आत्ता ही गोष्ट जाणवते की काम करताना त्या विषयाचे बारकावे पण आपल्याला माहित असेल तर आपल्या कामात ते अधिक येतं. त्यामुळे मला असं वाटलं की ते कामाचं फार अप्रिशिएट नाही झालं, तो एक शिकण्याचा भाग होता. त्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडचं बोलले, आत्ता बयान नावाची एक शॉर्ट फिल्म केली मी, औरंगाबाद फिल्म फेस्टिवलला तिला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळाला, माझ्या कॅरेक्टरसाठी सुद्धा मिळाला. तर ती फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. तर त्यातलं कॅरेक्टर माझं इंटरेस्टिंग आहे, कॉमेडी आहे, कॉमेडी बेसची हे मला येतात पात्र जास्तीत जास्त, माहित नाही का.
1: म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर हसरा तुमचा चेहरा आणि तुमचा आणि माझा पहिलाच परिचय आणि पहिलीच भेट आहे, पण मला तरी हे जाणवलं की अतिशय मनमोकळा स्वभाव, मनमोकळेपणाने छान आपले विचार मांडणं, यामुळे कदाचित तुम्हाला या अशा छान भूमिका येत असतील. आणि तुम्ही म्हणालात आणखी की तुम्हाला बोधात्मक पात्र अधिक आले ज्यातून बोध घेण्यासारखं, ही गोष्ट मला जास्त आवडली. कारण आपण बघतोय की मीडियामधनं दाखवल्या गेलेल्या गोष्टी डायरेक्टली प्रेक्षकांच्या मनात उतरत असतात, मग या जर सकारात्मक बोधात्मक प्रबोधनात्मक असतील, सामाजिक जनजागृती करणारे असतील, तर निश्चितच आपल्या कामासोबतच समाजाचा विकासही त्यासोबत जोडला जातो, कळत नकळतपणे. ही गोष्ट जास्त मला येथे महत्वाची वाटते. खूपच छान. तुम्ही ज्या ज्या भूमिका आजपर्यंत नाटकांमधून, चित्रपटांमधून, शॉर्ट फिल्म्स मधून किंवा मालिकांमधून केलेल्या आहेत त्याविषयी तर आपण सविस्तरपणे बोललो आहोत, परंतु असं असताना की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो त्यावेळी आपणच केलेलं एखादं कार्य आपल्या मनाला खूप भावतं किंवा ती गोष्ट आपल्या कायम चिरंतन स्मरणात राहणारी अशी असते, तर तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातील कोणती अशी भूमिका आहे की जी तुमच्या मनाला खूप भावली?
0: खरं तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मधली अक्का पण आहे, पण त्याही पेक्षा आधी मला चिवटी नावाची जी फिल्म आहे राजकुमार तांगडे सरांची, रंगमाळा जो ग्रुप आहे त्यांनीच ते केलेले आहे सगळे काम, तर त्यातलं एक कॅरेक्टर होतं माझं आत्या, म्हणजे ती जी आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार महिला ज्या टोळ्या जातात दुसरीकडे काम करायला, त्यापैकी त्यांची एक सिनियर असते आणि तिथेही आपला हक्क सांगते ती, म्हणजे पाण्यासाठी भांडणारी, तिथे ज्या छोट्या छोट्या सुविधा त्यांना फार सुविधा नाही मिळत, पण त्या सुविधांसाठी त्या टोळीला तिथे मिळाव्यात यासाठी युनियनसाठी लढणारी ती एक स्त्री असते. ते कॅरेक्टर मी केलं त्यातलं.
1: अच्छा,
0: आत्या नावाचं एक कॅरेक्टर होतं ते, त्यांच्या सगळ्या स्त्रियांना घेऊन किंवा जर समजा हळदी कुंकवाला तिथे जर वस्तीवर कोणा येणार असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं, असं जे काम करणारी ती आहे, तिचे खूप सुंदर सुंदर सीन आहे त्याच्यात. ते मला जास्त भावले ते कॅरेक्टर माझ्या, खूप खूप काही देऊन गेलं, कारण तितक्या तशा परिस्थितीत सुद्धा त्यांचं लीडरशिप करणारं कुणीतरी उभं राहतंय आणि ते काम करते.
1: मस्तच मॅडम. आता अभिनय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली वाटचाल या दोन्हींचाही योग्य प्रकारे आपण समतोल साधलात आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केलं, डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं, पण तितकीच कठीण बाब आहे हे मात्र निश्चित. म्हणजे डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी खूप जणांना खूप कालावधी आपल्या जीवनाचा व्यतीत करावा लागतो, त्यावर काम करावं लागतं, पण तुम्ही अगदी सगळं करत करत तुमचं छंद, तुमच्या आवडीनिवडी, तुमची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जपत जपत तुम्ही तुमची डॉक्टरेटही पूर्ण केलीत. तुमचा या प्रवास

0: विषयी तुम्ही काय सांगाल?
1: काय अभिनय आणि शिक्षण म्हणजे हे जोडूनच मला करणं गरजेचं होतं त्या काळात. कारण परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळेस बाहेर पडले म्हणजे कॉलेज लेवलपर्यंत ठीक होतं, म्हणजे मला परवानगी होती. पण कॉलेज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी पीजी करायला संभाजीनगरला गेले, बामूमध्ये गेले, त्यावेळी माझ्या आईनं मला वॉर्निंग दिली होती स्ट्रिक्ट की आता हे नाटक बिटक ठीक आहे, आता सरळ अभ्यास करायचा आणि काय ते नोकरी पाण्याचं बघायचं. कारण आमच्याकडे माझ्या गावात आजही PhD झालेली मी पहिलीच मुलगी.
0: क्या बात आहे, तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. आणि आजच्या आधुनिक काळाचा क्रांतीचे वारे एवढे वाहत असताना या काळाचा विचार केला तर तशी ही एक अतिशय वाईटही गोष्ट आहे.
1: पीजी जेव्हा झाले होते तेव्हा ही पहिली होते, PhD झाल्यानंतर पहिलीच मुलगी आहे, तर तेव्हा त्या काळात खूप भारीच वाटलं. पण मला वाटलं तर कालांतरीने परिस्थिती बदलेल, फारशी नाही बदलली.
0: पण ठीक आहे ना, तुम्ही आज तुमच्या गावात इतर मुलींसाठी एक आदर्श आहात, किमान त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे अगदीच PhD जरी त्यांचं पूर्ण नाही झालं तरी शिक्षणाच्या प्रवाहात तर त्या येतील. ही गोष्ट मला जास्त महत्वाची
1: काहीतरी आल्यात. आणि मला खूप बरं वाटतं की किमान माझं नाव घेऊन चार जणांना काकांना वाटतं की हा म्हणजे त्या ताईसारखं आम्ही टाकतो तुला, तिच्यासारखंच राहा असं पण बोललं जातं, तर ती आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तशा मला अवघड गेल्या. मला नाटकात काम करायचं होतं. गंमत सांगते, जेव्हा मी PG करत होते सेम टाइम शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ल्याची तालमी चालू होत्या. आणि मग मी औरंगाबादला होते शिकायला. आणि तालमी माझ्या गावापासनं दूर थोडस 4 किलोमीटरवर कुंभार पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, तिथे तालमी व्हायच्या. तर माझ्या आईला असं माहित होतं की मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला आहे आणि मी तालमीसाठी तिच्याच शेजारी 3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर होते. आणि तिला माहितच नव्हतं की मी नाटकाच्या तालमीसाठी इथे, मी कॉलेज करायला आहे, PG करायला विद्यापीठात आहे असं तिला माहित होतं. माझे वडील रोज संध्याकाळी शेतातून मोसंब्या दूध वगैरे घेऊन जे घरी जायचं ते माझ्याकडे यायचे, आम्हाला कधी द्यायचे आणि मग घरी जायचे.
0: अच्छा, म्हणजे बाबांना सगळं माहिती होतं पण आईला माहिती.
1: कारण आईला कसं होतं की तिची भीती होती. तिचा पहिला मला नेहमीचा हा प्रश्न होता की हे आपल्यात नसते आणि हे केलं तर तुझ्यासोबत लग्न कोण करेल. आणि तिची भीती तशी चुकीची नव्हती, कारण तो काळही तसा नव्हता आणि ती परिस्थिती तशी नव्हती की नाटक सिनेमात काम करणाऱ्या मुलीचं ओपनली सहज असं कुठल्याही म्हणजे आपल्याकडं जे रीतिरिवाजाप्रमाणे मुलं येतात आणि ते लग्न करतील शक्यच नव्हतं. कारण तशी स्थळच येत नव्हते. मग तिला आता कुठल्याही आई वडिलांना, आणि त्या माझी आई तशी बघायला गेलं तर शिकलेली नाहीये, तशी साक्षर नाही. माझी आई खूप हुशार आहे परंतु अक्षरानं साक्षर नाही. तिला त्याच्याशी नव्हतं घेणं देणं. तिला वाटायचं शिक्षण कर आणि मग काय नोकरी करायची ते कर, पण हे दुसरं काय, आता आम्ही आता शिकतो तुला शिक्षणासाठी हे करतोय. आणि मग तिला ती भीती होती की आपल्यात नसते, म्हणजे आपल्यात नसतंयने गोळ घातला होता. पण माझे वडील म्हणायचे आपल्यात जरी नसते ना तर हे करू शकते.
0: किती छान बरं, म्हणजे तुम्हाला खंबीर पाठिंबा तुमच्या बाबांचा होता, किती छान.
1: परंतु नंतर काही म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू झाले, माझ्या आईला माहित झालं की हा मी नाटकात काम करते, आणि मग माझ्या आई वडिलांचा थोडा सत्कारही झाला तापडी या नाट्य मंदिराला. आणि मग तेव्हा आपल्यात नसते म्हणणारी माझी आई आता माझ्या तारखा पाठ ठेवते.
0: तुम्ही तुमच्या आईला बदललत, तिच्या विचारांना बदललत, आणि हीच खरी स्त्री होण्यातील एक ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही की जगाला बदलायला लावणारी ती स्त्री, मग ते घरात असो की घराच्या बाहेर असो.
1: पण त्याच्यामध्ये मग मला ह्या दोन जे वाक्य आहेत त्याच्यामधला जो काळ आहे तो माझा PhD आणि माझं पूर्ण शिक्षण करण्यामागे माझी प्रेरणाच ती होती की माझ्या आईला वाटू नये की नाटकाच्या नादाने हिने शिक्षणावर पाणी पाडलं किंवा. कारण परत माझ्या तेही डोक्यात होतं की आपल्याकडे प्लॅन बी असावा. आणि मला म्हणजे सगळे शिक्षक कॉपरेट करायचे, म्हणजे खूप मदत करायचे, त्यामुळे मला खूप म्हणजे बऱ्यापैकी तसा तिथे सोपं गेलं. वडिलांनी पण सांगितलं होतं की मधल्या काळात मग मी खूप नाटकच करत होते, प्रयोग जायचं, प्रयोगाला थोडं कमी वयात पैसेही यायला लागल्यावर थोडं शिक्षणापासून आपण दूर जातो. मग एकदा माझ्या वडिलांनी गाडी आली, राजकुमार सर मला घ्यायला आले आणि गाडी थांबून फक्त दोनच वाक्य बोलले ते की गुरुजी अभ्यासातून कामातून गेले, अभ्यास बिभ्यास करत नाही म्हणे, हे असं एवढं नाही जमणार. आणि माझा अपमान झाला म्हणजे सगळ्यांच्या. आणि मग मी पेट पास झाले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं. तो शब्द त्रासदायक होता माझ्यासाठी की कामातून गेले, नको नको, तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की कामातून गेले. आणि मग मी ते केलं, थोडं अवघड गेलं मॅनेज करायला. माझा परभणीला प्रयोग होता आणि माझी मी 2013लाच रजिस्ट्रेशन झालं असतं, पण ती माझी पेटच गेली. म्हणजे पेपर अर्धवट सोडला, मला इथल्या लोकांनी गाडी पाठवली होती, मग मला ते अर्धवट यावं लागलं, त्यामुळे

0: 2013 गेलं, 14 रजिस्ट्रेशन झालं.
1: अच्छा, आणि मग तुम्ही पीएचडी पूर्ण केलं
0: 2018 मला
1: आणि तुमच्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसं तुम्ही अभिनय क्षेत्राशी जोडला केला ते फक्त तुमच्या शिक्षणामुळेच असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझी आई खूप हुशार आहे पण माझी आई अक्षराने साक्षर नाही. पण मला ही गोष्ट जास्त सुखावणारी वाटली की अक्षराने साक्षर नसलेली आई मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खूप धडपड करते. वारंवार मुलीला सांगते की तू आधी अभ्यासच कर. ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. प्रत्येक आई अशीच असावी की जरी तिला फारसं शिकायला नाही भेटलं काळानुरूप. आता तर सगळ्या आई वेल एज्युकेटेड आहेत पण जुन्या काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये जरी अशी परिस्थिती असली तरीही त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं. ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटते. आणि आज आपण बघतोय की ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात, अजूनही शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं जातं. तर त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे. आई कशी असावी आणि आईने आपल्या मुलींना शिकवण्यासाठी कशी धडपड करायला हवी. खरं तर आज तुम्ही डॉक्टरेट पदवी प्राप्त केलीत आणि तुमच्या नावासमोर डॉक्टर म्हणून लिहिलं जात आहे ते केवळ तुमच्या आई बाबांमुळे. नो डाऊट तुम्ही त्यासाठी खूप परिश्रम घेतलेत पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे तुमचे पालक होते. हे खूप अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी. खरं तर तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: अक्का नावाचं जे कॅरेक्टर आहे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मधला नाटकातलं, तिचा पक्ष प्रवेशाचा जो सीन आहे प्रवेश आहे आणि ती एका पक्षात ना दुसऱ्या पक्षात प्रवेश करते त्यावेळी तिनं केलेलं ते भाषण आहे.
1: ओके.
0: उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाक म्हणल्याशिवाय टाकणार नाही. साहेब तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना त्याला अजिबात तडा जाऊन देणार नाही. आतापर्यंत मी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मी जालन्यातील जनतेला असं वचन देते, शिवाजी महाराजांचं कार्य पक्षाच्या वतीनं जेवढं पुढं नेता येईल तेवढं पुढं नेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांना पण प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न मी करू.
1: किती भारदस्त आवाजात. खूप छान वाटलं मॅडम आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात. आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या, तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात मैत्रिणींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो, मात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेताना

0: अनेक स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतो. बदलती जीवनशैली, धावपळ, ताणतणाव, अयोग्य आहारापुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज आपल्यामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही केवळ सौंदर्याशी संबंधित बाब नसून अनेक गंभीर आजारांची सुरुवात सुद्धा ठरू शकते. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशा वेळी योग्य जीवनशैली न पाळल्यास वजन वाढणं सहज शक्य होतं. मात्र प्रत्येक वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा असतो का? तो नेमका कसा ओळखायचा? त्याची कारणं कोणती? त्यापासून कोणते आजार उद्भवू शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील अनुभवी आयुर्वेद तसंच योग तज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी. या बऱ्याच वर्षापासून लठ्ठपणा यावर जनसामान्यांना सेवा देत आहेत, उपचार करत आहेत, सोबतच त्या आहार मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करून घेऊयात. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर मॅडम, आपण असं पाहतो की आजकाल स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे, तर सुरुवातीला आपण सगळ्या मैत्रिणींना हे सांगावं की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय.
1: नमस्कार सर्व सख्यांना. आता काय असतं, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा अधिक आहार घेणं आणि त्या अपेक्षित जर आपली अंग मेहनत नसणं ही जी कारण असतात, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू चरबी साठू लागते आणि थोडक्यात लठ्ठपणा म्हणजे ही वाढलेली चरबी. वजन वाढणं, शरीरात चरबीचा होणारा अतिरिक्त साठा म्हणजे स्थूलपणा, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो.
0: तर मॅडम, हा लठ्ठपणा जो आहे तर हा घालविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असताना महिलांनी आदर्श वजन काय ठेवावं, त्याचे काही निकष आहेत का, किंवा हा लठ्ठपणा कसा मोजला जाऊ शकतो?
1: आता साधारण जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पेशंटला हे आपोआप लक्षात येत असतं. साधं सोपं म्हणजे आपल्या कपड्यांची साईज वाढते, कामं करताना जडपणा येतो आणि त्यामुळं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय ह्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत असते. पण तरीही हा लठ्ठपणा नेमका कसा वाढलेला आहे, नेमकं वजन कोणत्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याबद्दल काही आपण निकष लावू शकतात. BMI नावाचं एक आपण साधन वापरतो ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. सहसा लठ्ठपणा वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार मोजला जातो. प्रत्येकाच्या उंचीनुसार एक ठराविक वजन असतं आणि त्याच्याच प्रमाणाला आपण BMI असं म्हणत असतो. आता नॉर्मली हा जो BMI असतो तर तो 18 ते 24.9 या प्रमाणामध्ये असावा, म्हणजे वजन प्रमाणामध्ये असतं. पण हा BMI जेव्हा 25 ते 30 या रेंजमध्ये वाढतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि हा BMI जेव्हा 30 पेक्षा जास्त वाढतो तेव्हा मात्र आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. तर BMI या निकषाद्वारे आपण लठ्ठपणा मोजू शकतो. दुसरं म्हणजे कमरेचा घेर. कमरेच्या घेरावरून सुद्धा आपण लठ्ठपणा मोजू शकतो. साधारणतः स्त्रियांमध्ये 88 सेंटीमीटर कमरेचा घेर असावा. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये 94 सेंटीमीटर हा कमरेचा घेर असावा. स्त्रियांमध्ये जर कमरेचा घेर 88 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर ओव्हरवेट होतोय किंवा लठ्ठपणाकडे आपण जातोय असं आपण म्हणू शकतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा 94 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त कमरेचा घेर असेल तर आपण वजन वाढतंय असं आपण म्हणू शकतो. जसं BMI आणि कमरेचा घेर यावरून ठरवतो त्याचप्रमाणे WHR म्हणजे वेस्ट टू हिप रेशो हे सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याचं साधन आहे. यामध्ये आपल्या कमरेचा घेर आणि सीट या दोन्हीचं प्रमाण ठरवून आपण तो काढला जातो. थोडक्यात या दोन्हींचा रेशो जर 0.80 या प्रमाणामध्ये असेल तर आपण अगदी नॉर्मल वजन आहे असं समजतो. पण WHR जर 0.80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण वजन वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. हे प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण आपण 0.90 हे आपण बॉर्डर लाईन त्याची सीमा आपण पकडू शकतो.
0: अच्छा, हा जो लठ्ठपणा येतो आहे स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो की लठ्ठपणा, पण विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो आपल्याला, तर हा लठ्ठपणा येण्यामागची सर्वसाधारण कारण काय असावीत?
1: सर्वात महत्वाचं कारण आणि सर्वांना माहिती असलेलं कारण म्हणजे हाय कॅलरी अन्न घेणं किंवा जेवण घेणं.

0: हाय कॅलरी म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते, असं जेवण घेणं, असं अन्न घेणं यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो.
1: अच्छा.
0: गोड खाणं, तळलेलं खाणं, फास्ट फूड खाणं किंवा भूक लागलेली नसतानाही सतत खात राहणं हे सुद्धा एक वजन वाढीचं खूप मोठं कारण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकता हेही मोठं कारण मिळतं. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये अनुवंशिकता हे मोठं कारण असू शकतं.
1: अच्छा.
0: बऱ्याच व्यक्तींमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळेही वजन वाढतं. त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित असून, जीवनशैली व्यवस्थित असूनही केवळ हार्मोन्सचा इम्बॅलन्स असल्यामुळं वजन वाढू शकतं.
1: अच्छा.
0: त्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम, पीसीओडी हे प्रॉब्लेम घेऊ शकतो. तसंच काही व्याधींची ट्रीटमेंट घेताना जी काही आपण औषधं घेतो, जसं की स्टिरॉइड्स किंवा मानसिक रोगावरील काही औषधं, या औषधांच्या घेण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
1: अच्छा.
0: आणि आजकालचं सगळ्यात जास्त वाढलेलं कारण म्हणजे मानसिक ताण. कामातला ताण, कौटुंबिक ताण, शैक्षणिक ताण या सर्वांच्या ताणामुळे सुद्धा वजन वाढलेलं आपल्याला जाणवतं. पूर्वीच्या काळी आहार घेणं, झोप हे सगळं संतुलित होतं, पण आजकाल झोपेची सुद्धा नियमितता राहिलेली नाहीये. तर अपुरी झोप हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. उशिरा झोपल्या जातं त्यामुळं पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळं भूक कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, भूक वाढत राहते आणि वजन वाढत राहतं.
1: तर मॅडम, हे आपण लठ्ठपणाची कारण सांगितलीत, पण मग हा लठ्ठपणा ओळखण्यासाठी सुद्धा काही विशेष लक्षणं असतील?
0: आता साधारण जेव्हा वजन वाढतं त्यावेळी मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडस आपल्या कामाची क्षमता कमी होते. थोड्या थोड्या गोष्टींवरून आपल्याला दम लागायला सुरुवात होते. पायऱ्या चढणं, उतरणं किंवा चालताना दम लागणं, बोलताना सुद्धा दम लागणं ही लक्षणं जाणवायला लागतात. लवकर थकवा येतो. अगदी रोजची कामे करताना सुद्धा आपण असमर्थ राहतो आणि थकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हाही त्रास जाणवतो. लठ्ठपणामुळे घाम सुद्धा खूप येतो. हिवाळ्यात सुद्धा घाम येणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. झोपेमध्ये बऱ्याचदा व्यक्ती घोरायला सुरुवात करतो ओव्हरवेटमुळे. त्याचप्रमाणे कमी झालेली आपली कार्यक्षमता आणि आपल्या स्वतःमध्ये दिसण्यामध्ये झालेला बदल यामुळे कुठेतरी मानसिक बदल सुद्धा विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे लठ्ठपणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही लक्षणे जाणवायला सुरुवात होतात.
1: अच्छा. एकंदरीतच काय, जर ही लक्षणं आपल्यामध्ये आढळून आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये?
0: नाही, अजिबातच नाही.
1: तर मॅडम, ओव्हरवेट आणि ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं, यात काय फरक आहे? किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं या कंडिशन मध्ये योग्य राहील?
0: आता ज्यावेळी आपलं वजन हे नॉर्मल वजनापेक्षा थोडस वाढलेलं असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि ओव्हरवेट ज्या वेळेस व्यक्ती असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये फार असे नकोसे बदल झालेले नसतात की जे आपल्या शरीराला फार अपाय करतील असे बदल झालेले नसतात. पण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा व्याधी झाल्यानंतर मात्र काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अनहेल्दी अपाय करणारे बदल ऑलरेडी झालेले असतात. त्यामुळे ओव्हरवेट असणं आणि ओबेसिटी हा व्याधी असणं यामध्ये बराचसा फरक आहे. ओव्हरवेट असलेली व्यक्ती ही हेल्दी असू शकते, तिला काहीही अपाय न झालेला असू शकतो. पण लठ्ठपणा हा व्याधी जेव्हा होतो व्यक्तीला त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये बरेचसे नको असलेले बदल झालेले असतात. आणि जे मोठे गंभीर आजार आहेत जसं की डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा स्त्री पुरुषातील वंध्यत्व येणं, तर या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणा या व्याधीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या असतात.
1: तर मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील?
0: आता आपल्याला जाणवत असतं की आपलं वजन वाढतंय, त्याच वेळी लगेच तुम्ही सल्ला घेतला तर तो जास्त उपयोगी ठरतो. कारण वजन वाढतंय आणि त्यानंतर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम सुरू झाले तर त्यानंतर मग तुम्ही त्यावर अपाय करण्याच्या ऐवजी काही अपाय होण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं.
1: मॅडम, आपण असंही पाहतो की स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेने लठ्ठपणा हा आजार जास्त जाणवतो, तर यामागचं काय कारण असावं?
0: हो, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात खूप बदल घडत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. जसं की प्युबर्टी म्हणजे वयात येताना, प्रेग्नन्सी म्हणजे स्त्री गर्भिणी असताना, आणि मेनोपॉज

0: म्हणजे पाळी गेल्यावर किंवा पाळी जाताना बऱ्याचदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये थोडासा चरबीचा साठा, ज्याला आपण बॉडी फॅट म्हणतो, ते पुरुषांच्या तुलनेत थोडंसं जास्त असतं. त्यामुळे स्त्रिया ह्या लठ्ठ होण्याची शक्यता थोडीशी जास्तच असते.
1: अच्छा.
0: अजून एक कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मांसपेशी, ज्याला आपण मसल्स म्हणतो, त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज

0: त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो, त्यामुळे स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज कमी लागतात आणि कमी कॅलरीज लागल्यामुळे त्यांनी आहार सुद्धा पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी घ्यायला हवा. आणि अजून आपल्या भारतातील स्त्रियांच्या बाबतीत एक आढळणारं लठ्ठपणाचं कारण म्हणजे त्या आपल्यापेक्षा कुटुंबावर खूप जास्त लक्ष देतात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या प्रमाणामध्ये घेत नाहीत. अगदी त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतात, शिळ अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं, व्यायामाचा तर बऱ्यापैकी अभाव असतो. घरातली कामे त्या करतात पण जो व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या प्रमाणामध्ये घरकामाचा परिणाम शरीरावर होत नाही. आणि दुसरं एक कारण भारतीय स्त्रियांचं म्हणजे त्या मानसिक ताणाखाली कायम असतात, कौटुंबिक ताण असतो, मुलांचा ताण असतो, त्यामुळेही वजन वाढतं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. आपल्या शरीराला काही ठराविक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती आपल्याला झोपेमधून मिळत असते, पण हीच जर झोप अपुरी असेल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
1: अच्छा, तर मॅडम लठ्ठपणामुळे स्त्रियांच्या विशेषतः प्रजनन संस्थेवर सुद्धा वाईट परिणाम होतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एकूण जे स्त्रियांचं दिवसभरातलं रुटीन असतं त्याचा स्त्रियांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांवर होतो, पण विशेषत आजकाल त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूणच सध्या लठ्ठपणामुळं आपला प्रजनन दरच कमी झालेलं लक्षात येत आहे या 5 वर्षांमध्ये. प्रजनन दर का कमी होतोय तर वंध्यत्वासारखे बरेच अपाय या लठ्ठपणामुळे वाढलेले दिसून येत आहेत. आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मेनोपॉज ज्याला पाळी जाणे आपण म्हणतो ते वय सुद्धा अलीकडे आलेले, त्यामुळे सुद्धा प्रजनन दर कमी झालेला जाणवतोय. दुसरं म्हणजे लठ्ठपणामुळे काय होतं की मासिक पाळीसाठी जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात त्यांच्या कार्यावर वजनाचा परिणाम होत असतो. त्यामुळं जर वजन जास्त असेल तर पाळीत अनियमितता येते, ज्याला आपण पीसीओडी म्हणतो. या पीसीओडी मध्ये पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस वाढलेले जाणवतात आपल्याला, पिंपल्स येतात स्त्रियांना. त्याचप्रमाणे वाढलेल्या वजनामुळं दर महिन्याला स्त्रियांमध्ये जे स्त्रीबीज तयार होतं किंवा जे स्त्रीबीज बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्यावर याचा बराच अपाय होतो वजनाचा आणि त्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं जाणवतंय. ओव्हरवेट असतानाही जर प्रेग्नन्सी राहिलीच तरी त्यातील गुंतागुंत थोडीशी वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस गर्भपातही या ओव्हरवेटमुळे होऊ शकतो. आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू झालीच तरी पण प्रेग्नन्सीमध्ये परत पेशंटची साखर वाढणे, बीपी वाढणे या सगळ्या समस्या येऊ शकतात. आणि दुसरं आजकालची वाढलेली समस्या म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. लठ्ठपणाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे. कारण हे जे फॅट्स टिश्यू असतात तर ते काय करतात की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं ते या फॅट्स टिश्यू वाढवतात आणि त्यामुळं गर्भाशयाच्या आतील जे आवरण आहे ते जरा ऍबनॉर्मली वाढत राहतं आणि पुढे या ऍबनॉर्मल सेल्स कॅन्सरस होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच लठ्ठपणा हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर अतिशय वाईट परिणाम करतोय. तर त्यासाठी विशेषतः विवाहाच्या आधीपासून मुलींनी याकडे विशेष लक्ष द्यावं,
0: अवेअरनेस असणं आवश्यक आहे.
1: अगदीच अगदीच. तर मॅडम बऱ्याचदा असं होतं की प्रसूतीनंतर सुद्धा वजन वाढलेलं जाणवतं.
0: आता बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बाळाची काळजी घेणं, बाळाचं वजन वाढवणं आईला आवश्यक असतं. त्यामुळे प्रेग्नन्सी पिरियड मध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्दी आहार घेतला जातो जो बाळासाठी आवश्यकच असतो, पण एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो तेवढ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी डाएटची आपल्याला गरज नसते. त्यामुळं प्रसूतीनंतर स्त्रीने थोडासा लो कॅलरी डाएट घेतला तरी चालत असतो. पण आपल्याकडे काय होतं की प्रेग्नन्सी मध्ये जो डाएट आपण घेत असतो तोच डाएट आपण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करतो. हे एक मोठं कारण आहे वजन वाढीचं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीच स्त्रीचं जीवन आणि डिलिव्हरी नंतरचं जीवन हे खूप वेगळं असतं. तिच्यावर एक जबाबदारी आलेली असते आणि त्याचा एक वेगळा मानसिक ताण तिच्यावर असतो, तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे

0: प्रेग्नन्सी इंड्युस्ड काही प्रॉब्लेम्स असतात जसं की थायरॉइड, त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं हायपोथायरॉइडिझममुळे.
1: अच्छा, प्रेग्नन्सी नंतर जे वजन वाढतंय, तुम्ही जे म्हणालात की आहारात आपण बदल करत नाही, प्रसूतीच्या आधीचा आहार आणि प्रसूती नंतरचा
0: हो
1: आहार आपल्याकडे सहसा तसाच चालू राहतो,
0: हो
1: तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे योग्य ठरू
0: हो
1: शकतं
0: खूप
1: का?
0: आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मूल हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं, तर त्या पिरियडमध्ये तिने हाय कॅलरी डाएट घ्यावा, पण त्यानंतर मात्र हळूहळू तिने त्या प्रमाणामध्ये आहार कमी करणं आवश्यक आहे.
1: अच्छा, तर मॅडम आता आपण मानसिक ताणाबद्दल सुद्धा बोललात, स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी नंतर येतो, प्रेग्नन्सी नंतरच म्हणून नाही तर बऱ्याचदा स्त्रियांना मानसिक ताण येतोच येतो, तर मग मानसिक ताण आणि लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. मानसिक ताण आणि लठ्ठपणा या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत. मानसिक ताणामुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि लठ्ठपणामुळे मानसिक ताण येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं की खूप जास्त मानसिक ताण असतो स्त्रियांमध्ये स्पेशली, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, तर त्याचं प्रमाण वाढतं जे की आपली चरबीचा साठा वाढवण्यासाठी मदत करत असतं, त्यामुळे वजन वाढतं. दुसरं काही लोक काय असतात की स्ट्रेस वाढला, मानसिक ताण वाढला की थोडंसं हाय कॅलरी डाएट घेण्याची त्यांना सवय असते, त्यांना काहीतरी सतत खावंसं वाटत असतं, त्यामुळे सुद्धा वजन वाढतं. तिसरं मानसिक तणावामुळं वजन वाढण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण फ्रेश असतो, आपलं मन आनंदी असतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, आपल्याला योगासनामध्ये असतो, आपल्याला मॉर्निंग वॉक मध्ये असतो, आपल्याला व्यायामामध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो. पण ज्यावेळी आपलं मन खचलेलं असतं, डिस्टर्ब असतं, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळतो आणि व्यायामाच्या अभावामुळे परत वजन वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे मानसिक ताणामुळं आपलं हार्मोन्सचा एक परिणाम, दुसरं ओव्हर इटिंग आणि तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, या तिन्ही कारणामुळं मानसिक ताणामुळे वजन वाढतं. या उलट लठ्ठपणामुळे सुद्धा मानसिक ताण वाढू शकतो. का? कारण काय होतं की लठ्ठपणामुळं आपण पूर्वी जसं दिसायचो त्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आपल्या कपड्यांच्या चॉईसेस मध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो. ज्या पद्धतीचे आपण कपडे आधी घालायचो त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात, तो एक कुठेतरी आपल्याला मन दुखावणारा तो प्रसंग असतो. आणि वर्किंग स्टॅमिना कमी झाल्यामुळे ती एक आपल्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी ज्या स्टॅमिनाने आधी काम करायचे त्या स्टॅमिनाने आज करत नाहीये. या सगळ्या मानसिक लठ्ठपणाच्या परिणामी सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो आणि मनस्वास्थ्य बिघडू शकतं.
1: अगदीच, असं बऱ्याचदा आपण पाहतो सुद्धा की स्त्रियांना बाहेर जाताना लठ्ठ असो तर कुठल्या फंक्शन मध्ये जातो,
0: कुठेतरी आत्मविश्वास कमी झालेला असतो आणि कुठेतरी मग ती मनाची घालमेल असते, राग वाढतो, चिडचिड वाढते.
1: निश्चितच, म्हणजे मानसिक ताण आणि लठ्ठपणा खरंच परस्पर पूरक असे हे आहेत आणि दोन्हीवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे. मॅडम, आजकाल आपण असंही पाहतो की लठ्ठपणाला गंभीर शारीरिक आजार या वर्गात बसवलं जातं, तर त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे असं कशामुळे होतं?
0: बरोबर आहे ते, कारण लठ्ठपणाला आपण सिरियसलीच घेतलं पाहिजे. कारण आजकाल जे गंभीर आजार होतात त्या बहुतांश व्याधींच्या मुळाशी कुठेतरी लठ्ठपणा हा कारणीभूत असतो. जसं की उच्च रक्तदाब, डायबिटीज, सांधेदुखी, स्त्री पुरुषातील वंध्यत्व किंवा कॅन्सर सारखे गंभीर रोग, मानसिक अस्वास्थ्य, या सर्वांना कुठेतरी लठ्ठपणा कारणीभूत असतो. आणि जे रुग्ण या सर्व त्रासातून जात असतात त्यांचं आयुष्य हे अत्यंत म्हणजे क्लेशदायी असतं, त्यामुळे लठ्ठपणा हा व्याधी एक गंभीर समस्या म्हणूनच पाहिला पाहिजे. जर लठ्ठपणा नसेल, जर आपण फिजिकली फिट असू, तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण आपोआप अस्वस्थ होत जातो, त्यामुळं लठ्ठपणाकडे एक गंभीर रीत्या आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या आजारांपासून आपण नक्कीच जर वजन नियंत्रणात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
1: अगदीच मॅडम, यासोबतच आपण असंही पाहतो की आजकाल लहान मुलांमध्ये, विशेषत किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढत आहे, तर त्याचे काय कारण असावेत आणि पालकांनी याविषयी काय विशेष काळजी घ्यावी, आणि सोबतच मुलांचा बराचसा वेळ हा शाळेमध्ये जात असतो, तर शाळेची सुद्धा यामध्ये काही महत्वाची भूमिका असू शकते का?
0: हो, शाळेची पण असू शकते, पण प्रथमतः पालकाची भूमिका यात खूप

0: महत्वाची ठरते. पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. बरीचशी काकाची मामाची मुलं एकत्र राहायची, त्यामुळे लाड सुद्धा त्यांचे सर्वांचे एकत्र व्हायचे.
1: बरोबर.
0: पण आज असा ट्रेंड आहे की एकच मूल किंवा दोनच मुलं, यामध्ये कुठेतरी एकच मूल असल्यामुळे त्याचे हट्ट खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवले जातात. त्याला हवं तसं खाणंपिणं केलं जातं, त्याला काही व्यायामासाठी किंवा काही शारीरिक अंगमेहनतीसाठी काही आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळं काय होतंय की मुलांचं वजन आपोआपच वाढत चाललंय. आणि दुसरी गोष्ट, एकच मूल असल्यामुळं हवं तसं त्याला पाहिजे तसं जगू देणं हा एक कुठेतरी पालकांचा रोल झालेला आहे सध्या.
1: अगदी.
0: त्यामुळं मूल सुद्धा बाहेर खेळण्याच्या ऐवजी घरातच मोबाईल बघणं, टीव्ही बघणं यात वेळ घालवतं. आणि मुलींमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता यामध्ये प्रथमतः कोणते कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात याबद्दल जर पालकांनीच आधीच अवेअर ठेवलं मुलांना, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. यामध्ये शाळेची सुद्धा खूप मोठी भूमिका असू शकते, कारण शैक्षणिक आयुष्यामध्ये मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार घडवायला शाळेचा हा खूप मोठा रोल असतो. त्याच वेळी शाळेमध्ये जर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवश्यक आहे, तुमचा संतुलित आहार खूप आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांना जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या तर त्याचं कुठेतरी महत्व त्यांच्या मनामध्ये भरवलं जातं. तर त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगळा ध्यान वर्ग घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. पण आजकाल काय होतंय की शारीरिक मेहनतीपेक्षा कुठेतरी शाळेच्या सिलॅबसकडे थोडंसं जास्त लक्ष दिल्या जातंय, आणि जो काही शारीरिक शिक्षणाचा एक वेगळा तास असायचा तो पूर्ण कॅन्सल करून याकडे थोडंसं फोकस केलं जातंय, तर ते व्हायला नको.
1: अच्छा, म्हणजेच शारीरिक हालचालीकडे विशेष असं लक्ष शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मैदानी खेळ त्यात विशेषतः मुलांकडून खेळवून
0: खेळवून घे,
1: ज्यामुळे त्यांचा व्यायाम होऊ शकतो आणि सोबतच पीटी सारखे सुरुवातीला असायचे ते पण झाले तर निश्चितच मुलांची चांगल्या पद्धतीने हालचाल शरीराची होऊन लठ्ठपणा तिथूनच कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.
0: बिलकुल.
1: तर मैत्रिणींनी खर तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण सोबत ही सुद्धा एक जबाबदारी आहे मुलं सांभाळण्याची. त्यांच्यातही लठ्ठपणा वाढू नये यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसं तर एक आई म्हणून त्या घेतच असतात मुलांची काळजी, पण तरी पण जिथे कुठे आपली मुलं लठ्ठ दिसत आहेत आईला तर योग्य
0: त्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा कण असते आणि तिने जर स्वतःकडे लक्ष देतानाच बाकीच्या सगळ्या कुटुंबियांकडे जर लक्ष ठेवलं तर आपण लठ्ठपणा दूर ठेवू शकतो.
1: अगदीच अगदीच. मॅडम, कुटुंबाचा विषय निघालाच आहे तर वजन कमी करत असताना स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक पाठबळ असणं आवश्यक आहे, तर ते कशामुळे?
0: आता काय असतं, कुटुंबातल्या स्त्रीला वजन कमी करायचं असतं आणि त्यावेळी त्या स्त्रीला जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर ती खूप योग्य प्रकारे आपल्या स्वतःला फिट ठेवू शकते. आता फॅमिलीचा सपोर्ट असेल तर वेट मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचं ती प्लॅन करू शकते, कारण सर्वच कुटुंब जर कॅलरी कॉन्शियस असतील तर त्या प्रकारचं जेवण बनवायला पण स्त्रीला मुभा मिळते की आपण कमी तेलाचं, कमी गोड अशा प्रकारचं जेवण घरी बनवू शकतो आणि त्याला पूर्ण सपोर्ट असतो कुटुंबातल्या व्यक्तींचा. नाहीतर मग काय होतं, सपोर्ट नसेल तर कुटुंबातल्या व्यक्तींना जास्त तेलाची भाजी लागते, स्त्रीला जास्त तेलाची भाजी खायची नसते आणि मग एक प्रकारचा स्ट्रेस तिला यावेळी येऊ शकतो. तसंच जर कुटुंबाचा जर तिला सपोर्ट असेल वेट लॉसला आणि सगळेच जर वजनाच्या बाबतीत जर थोडेसे जागरूक असतील तर मिळून सगळे एक्सरसाइज करतात, मिळून सगळे योगाचा वर्ग करतात, मिळून वॉकला जाऊ शकतात आणि हा कुठेतरी सपोर्ट तिला खूप आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जर सगळेच वजनाचा विचार करत असतील तर जेवणाच्या वेळा फिक्स होतात, रात्री उशिरा जेवणं किंवा बाहेरचं जेवणं ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सुरुवात होते. हेल्दी कसं खायचं, कोणत्या प्रकारच्या भाज्या फळं ही आहारामध्ये समावेश करायची ह्या प्रकारचा सगळा सपोर्ट तिला कुटुंबाकडून मिळत असतो. आता काही वेळेला काय असतं की स्त्री ही ओबेसिटीचे पेशंट असते, ती कुठल्या तरी डॉक्टरचा मार्ग मार्गदर्शन घेत असते, तिला काही ठराविक वेळेला त्या डॉक्टरांकडे व्हिजिटला जावं लागतं, आणि अशा वेळी तिला जर कुटुंबातून जर सपोर्ट मिळाला, तिच्या व्हिजिटला कोणीतरी

0: देणारं मिळालं तर ती वेळेवर तिथे पोहोचू शकते, वेळेवर सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकते आणि हा कुठेतरी फायदा तिला नक्कीच होतो. दुसरं म्हणजे पेशंटला जर कोणी अपोज करणारं नसेल तिच्या फॅमिलीमध्ये वेट लॉस साठी, तर एक अननोन पॉझिटिव्ह मोटिवेशन तिला मिळत राहतं आणि त्यामुळे ती त्यामध्ये जास्त मन लावून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते.
1: तर मैत्रिणींनो, तूर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, आता आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 1:33 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: Suffered.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान। भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक। शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी। कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं। आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे। महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं। त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अभिवादन केलंय। भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय। या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलंय। स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेली देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील। आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झाले। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे। या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलानं दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं। ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवीन फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारले आहेत असं त्यांनी सांगितलं।

0: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर तीन भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है। ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है। ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है। ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट के तीन पिलर पर खड़ी की गई है।
1: पुडुचेरीच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही शहा यांनी सांगितलं। गेल्या 12 वर्षांमध्ये त्या दिशेनं सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला। पुडुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं। लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे। परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवल्याचं CDSL अहवालात म्हटलंय। जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता। मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते। त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली। मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनांशी संबंधित 5 सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर खंडणी, संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणं यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केलाय। टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातल्या कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं म्हटलंय। या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातल्या समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका याच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलंय। प्राधिकरणानं आतापर्यंत केलेल्या एकूण वितरण 166 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेबरोबर शांततेची चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आपल्याला रस आहे, मात्र यासाठी अमेरिकेला परस्पर विश्वासाचं वातावरण कायम ठेवावं लागेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिश्कियान यांनी म्हटलंय। सामंजस्यानं वागण्याची हीच योग्य वेळ आहे आणि अमेरिकेच्या कृतीला अनुसरून इराण आपली वचनबद्धता पूर्ण करेल असं ते म्हणाले। आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इराण चर्चा सुरू ठेवेल, मात्र कोणत्याही दबावाखाली आत्मसमर्पण करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। इराण आणि अमेरिकेनं गेल्या जून महिन्यात युद्धबंदीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप या क्षेत्रातला तणाव कायम आहे। युक्रेन आणि अमेरिकेनं पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी प्रतिरोधक क्षेपणास्त्रांचा दरमहा पुरवठा करण्याबाबतचा करार केलाय। त्यानुसार अमेरिका युक्रेनला दरमहा प्रतिरोधक क्षेपणास्त्र पुरवेल। युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलग्रेडमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली। मात्र हे प्रमाण देशाच्या हवाई संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं नसल्याचं ते म्हणाले। त्यांनी यासंदर्भातली नेमकी आकडेवारी उघड केली नाही। कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय। आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियान शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला। पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मितानं नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला। यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धे

तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. रामबन जिल्हा आणि काश्मीरच्या काही भागात सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून काल जम्मूमध्ये भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा जथा पुढे रवाना झाला नाही. यंदा 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली. अनंतनाग जिल्ह्यातला पारंपरिक चंदनवाडी मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातला बालताल मार्ग अशा दोन्ही मार्गांवरून 3 जुलै रोजी सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेची सांगता 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी मुबारक सोहळ्यानं होईल. देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. आसाममध्ये पुराचा फटका 12 जिल्ह्यांना बसला असून अजूनही जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतोय. राज्यात अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 98 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. 4 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं. आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. परिवर्तन आया है. अब बने बनाए कोन मिल जाते हैं. लाओ और लगा लो. सुंदर सुंदर डिजाइन भी आसानी से बन जाती है. जी हाँ, और कई बार छाप कर भी मेहंदी लगाते हैं, लेकिन उसमें थोड़ा सा अलर्ट रहना पड़ता है कि कहीं कुछ हाथ में इन्फेक्शन ना हो जाए. एक और हमारे श्रोता ने लिखा है कि आजकल मैं अपनी बेटी के घर बर्लिन आई हुई हूँ और यहाँ जो टाइम है थोड़ा पीछे चलता है. और इन्होंने वहाँ के टाइम के बारे में भी लिखा है. एक और हमारे श्रोता ने लिखा है कि सावन तो नहीं बरस रहा, पर विविध भारती हमको रोज सावन के गीतों से भिगो रही, अच्छा लगता है. शुक्रिया विविध भारती. जी हाँ, आप सभी का भी बहुत बहुत शुक्रिया. वैसे सावन है तो भीगना तो पड़ता ही है. एक और श्रोता ने लिखा है कि पतझड़ सावन बसंत बहार एक बरस का मौसम चार तमाम सारे गीतों को इन्होंने लिखा है. अब इनमें छठे मौसम का इजाफा कर देते हैं, वो मौसम है सुरीले सफर का इंतजार. जी हाँ, वो तो पूरा हुआ. एक और श्रोता लिखती है कि सावन की हर बूंद में एक कहानी है, हर पुहार में प्रेम की रवानी है. भीगी धरती कहती चुपके से ये मौसम नहीं किसी के आने की कहानी है.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बी आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो दुपारचे 3 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस. आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आहे. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज पुद्दुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलाने दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारलेले आहेत असं ते म्हणाले.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट के 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुदुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं CDSLच्या अहवालात म्हटलं आहे. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य, जैवविविधता मंडळ, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केला आहे. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातील कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं कळवलं आहे. या निधी वितरणामुळे जैवविविधते

संवर्धन, वैज्ञानिष्ठ संशोधन आणि देशभरातील समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका यांच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा मोठा केला होता, त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सांगली इथं झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक गावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं. महाराष्ट्राला टँकर मुक्त करण्याचं श्रेय अण्णाभाऊ डांगे यांना जातं असं त्यांनी सांगितलं. संघर्षातून माणसांच्या जगण्यात परिवर्तन घडून येतं यावर त्यांचा विश्वास होता असंही ते म्हणाले. आपल्या सांगली भेटीत आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात तिथली सांस्कृतिक ओळख असलेल्या आणि पुनर्बांधणी केलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण केलं. 2024 मध्ये या नाट्यगृह आग लागली होती, त्यानंतर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून या नाट्यगृहाची पुनर्बांधणी केली गेली. आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश ऑपरेशन सिंदूरमुळे जगात सर्वत्र पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने 4 न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती मानस रंजन पाठक यांची गुजरातमध्ये बदली करण्यात आली आहे. तर ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णराव मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. वैचारिक प्रदूषण हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचं मूळ असून सामाजिक जागृतीचा अभाव, निसर्गाप्रती वाढती असंवेदनशीलता तसंच सामाजिक आणि राजकीय निष्क्रियता यामधून पर्यावरणाची सातत्यानं हानी होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. ते काल लातूरमध्ये एका विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषण हा प्रदूषणाचा आणखी एक प्रकार असल्याचं ते म्हणाले. श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवा मार्गाला आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवा कार्याची एक समर्पित दीपज्योत हरपल्याची तसंच सामाजिक आणि सेवा क्षेत्रात मोठी पोकळी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नाशिक शहर आणि दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ या 4 तालुक्यातल्या गावांमध्ये काल रात्री 10 सुमाराला भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंद टिकलेल्या या धक्क्याची तीव्रता रिक्टर मापकावर 4.3 नोंदली गेली. भूकंपाचं केंद्र दिंडोरी तालुक्यात भनवड शिंदपाडा या ठिकाणी होतं अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. आज पहाटे 5:30 सुमाराला पुन्हा 3.3 रिक्टरचा धक्का सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड आणि निफाड इथंही जाणवला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चलिहानं पटकावलं आहे. आज 53 चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियांगशी हिचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मिताने नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मिताने 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये पुढचे काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा

0: करण्यात आली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस. आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
6: आकाशवाणी अमरावती.
7: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
6: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
7: एकाकी मनाला भावनांची साथ,
6: गीत संगीत आणि मुक्त संवाद.
7: तुमची आमची आपल्या सर्वांची आकाशवाणी अमरावती.
6: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM आणि 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, दुपारचे 3:12 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

ये है विविध भारती।

झालेल्या काही ठळक घडामोडी. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: यांनी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं CDSL अहवालात म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी अलाहाबाद उच्च न्यायालयातले न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती करण्याची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांचं नाव कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी सुचवलंय. नाशिक जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये काल रात्रीपासून दोनदा भूकंपाचा धक्का जाणवला. काल रात्री 10:00 सुमाराला आणि आज पहाटे 5:30 सुमाराला नाशिक शहरासह दिंडोरी, सुरगणा, कळवण, देवळा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि निफाड इथं हे धक्के जाणवले. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियान क्षीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
6: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळची 5:04 झालेले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटले. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दांत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं. या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहे. आजच्या ऑगस्ट क्रांती दिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. भारत छोडो आंदोलन दिनानिमित्त विदर्भात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले. यवतमाळच्या उमरी येथील ऐतिहासिक हुतात्मा स्मारकावर पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अभिवादन करण्यात आलं. 1942च्या स्वातंत्र्य चळवळीत हौतात्म्य पत्करणाऱ्या यशवंत पाळेकर यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या सेनानींच्या स्मृती प्रित्यर्थ उमरी येथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं आहे. यावेळी शहीद कुटुंबियांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला तसंच वृक्षारोपण आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजण्यात आले. तर वर्धा इथं ऑगस्ट क्रांती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम विकास भवन इथं पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी सेवाग्राम वर्धा ही चले जाव चळवळीची वैचारिक भूमी असल्याचं प्रतिपादन भोयर यांनी केलं. या स्पर्धेत शालेय महाविद्यालयीन तसंच खुल्या गटातून 325 धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान सुरू झालं आहे.

0: येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर शहरातही भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी 6 विधानसभा मतदार क्षेत्रातून तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. 700 फुटांचं भव्य तिरंगा हे या यात्रेचं प्रमुख आकर्षण आहे. त्यासोबतच विशेष नृत्य पथक तसंच शीख समाजाच्या पारंपरिक युद्ध कलेचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे. माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेट्स या यात्रेत सहभागी होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुदुच्चेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलाने दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. इम्पेरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28 ते 30% असल्याचे दाखवणे खपवून घेतले जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचे घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. ओबीसी समाजाच्या भविष्यासाठी ही यात्रा आम्ही काढल्याचं यावेळी वडेट्टीवार म्हणाले.
1: मंडळ यात्रेच्या आजचा समारोपाचा कार्यक्रम 50 यात्रेकरू गेले 3 तारखेपासून आज सुरुवात झाली आणि 11 जिल्ह्यांचा प्रवास करून ही यात्रा या ठिकाणी आली. ही यात्रा ओबीसीच्या झोपलेल्या माणसाला जागा करण्यासाठी होती. जो ओबीसीच्या चळवळीत आहे त्याला स्फूर्ती आणि शक्ती देण्यासाठी होती आणि ओबीसीच्या हक्काच्या लढाईत या आपल्या सर्वांना सहभागी करून ओबीसीच्या जात न्याय जनगणनेची आवश्यकता पटवून देण्यासाठी होती. आपलं कर्तव्य आम्ही पार पाडतो, उद्याच्या पिढीसाठी पार पाडतो हे महत्वाचं होतं म्हणून ही यात्रा आज निघाली.
0: या यात्रेने विदर्भातील गडचिरोली, बल्लारशा, वडसा आणि देसाईगंज सह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केली असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. शिवसेना नेत्या तथा विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोर्हे यांनी नागपुरात अलीकडेच घडलेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार आणि सायबर गुन्ह्यासंदर्भात हुडकेश्वर पोलीस ठाण्यास भेट देऊन या घटनेतील तपास आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला. या प्रकरणात अनेक लोक गुंतलेले असू शकतात असा संशय व्यक्त करत पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणा पीडितेला सर्वतोपरी सहाय्य करत असल्याचं गोर्हे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी

0: आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
1: आकाशवाणीच हे नागपूर केंद्र आहे. दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाला मान्यता दिली. जगभरातील आदिवासींचे हक्क, संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक आर्थिक विकासाबाबत जनजागृती करणे तसंच त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी सुयणींचा सन्मान, जीवन आणि आरोग्याचे संरक्षण ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आज नागपुरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. विधान भवन परिसरात गोंड राजे भक्त बुलेन शाह तसंच आदिवासी गोवारी शहीद स्मारक इथं अभिवादन करण्यासाठी नागपूरसह विविध भागांतून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी संस्कृतीचे जतन, पारंपरिक चालीरीती आणि मातृभाषेचं संवर्धन तसंच समाजातील हक्क आणि अधिकारांबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. गडचिरोली आणि गोंदिया शहरात देखील आज जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध ठिकाणी पारंपरिक नृत्य सादर करत आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविले. सकस आहार प्रत्येकाच्या शरीराची गरज आहे. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकस, शुद्ध आणि चांगले खाद्य शरीरात जाणे आवश्यक आहे. त्यामुळे विशिष्ट कालावधीत उपलब्ध होणाऱ्या आणि नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या रानभाज्या प्रत्येकानेच आपल्या आहारातला एक भाग बनविले पाहिजे असं प्रतिपादन वर्ध्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं. वर्धा इथं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी विभाग आणि आत्म्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवा मार्गाला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवा कार्याची एक समर्पित दीपज्योत हरवल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. भारतीय बॅडमिंटनपटू अस्मिता चालिहाने कोरिया मास्टर्स स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या हान कियानशीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव करून आपले पहिले PWF वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकले. पहिला गेम गमावल्यानंतर अस्मिताने जोरदार पुनरागमन करत अविस्मरणीय विजय मिळवला. या विजयासह BWF वर्ल्ड टूर सुपर 300 किंवा त्याहून उच्च दर्जाचे विजेतेपद जिंकणारी ती 5वी भारतीय महिला ठरली. हवामान. आज गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या काही तासांत नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान आज नागपुरात दिवसभर अधून मधून अत्यंत हलक्या सरी कोसळत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जाती समूहाने एकसंघ राहावे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मात्र 59 जातींना अंधारात ठेवून उपवर्गीकरणाचा घाट घातला जात असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. अनुसूचित जातींची एकता कायम राहावी हेच आमचे ध्येय आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केलं. काल नागपुरात डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय आरक्षण संवर्धन परिषदेचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या हुतात्म्यांना अभिवादन. देशभरात आजपासून हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात. मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. नागपूरसह विदर्भात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अस्मिता चलिहा विजयी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढे ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

इस गाने के साथ ही तराने नए पुराने कार्यक्रम अब समाप्त होता है।

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. 2024 मध्ये आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलाच्या इमारतीचं आणि खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हॉकी स्टेडियमचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची गरज असून हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा सशक्त करण्यात अण्णासाहेब डांगे यांचं मोठं योगदान होतं, त्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सांगली इथं आज माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. गावागावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्यही असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एका सूत्रात बांधलं. त्यांचं धैर्य, त्याग आणि देशभक्ती पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांती दिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आज साजरा होत आहे. जगभरातल्या आदिवासी नागरिकांचे अधिकार, संस्कृती, परंपरा आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1994 या दिवसाची सुरुवात केली होती. देशभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली इथं आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या तालावर रॅली काढली आणि नृत्यावर ताल धरला. नागपूरमध्ये विविध भागांतून आलेल्या आदिवासी बांधवांचा भव्य सोहळा झाला. आदिवासी समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा कोलमपोडा इथं आयोजित मेळाव्यात भाग घेतला. प्रश्न विचारणं हा अस्सल भारतीय विचार असून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर भगवद्गीता निर्माण झाली नसती असं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत जेनझी आणि जेन अल्फासाठी आयोजित 4 दिवसांच्या आय मीन चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करत होते. देशातल्या 100 शहरांमधले तसंच 5 इतर 5 देशांमधले 2000 पेक्षा जास्त युवक या परिषदेत सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी बदलू नये या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन झालं. आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे 2 तास रोखून धरली. आंदोलकांनी स्थानिक आमदार सत्यजित तांबे यांची गाडी थांबवायचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांनी तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकचे आमदार राजाभाऊ वाझे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात भाग घेतला. हा रेल्वे मार्ग नारायणगाव ते संगमनेर मार्गे थेट नेला तर पुणे जिल्ह्यातल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तो वळवून अहिल्यानगर आणि शिर्डीतून न्यावा असा प्रस्ताव सरकारनं ठेवल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून या समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28 ते 30% दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचं

नात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडळी यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेनं विदर्भातल्या गडचिरोली बल्लारशाह वडसा आणि देसाईगंजसह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वनोंदणी अर्ज वाटपाचं काम 98% तर अर्जांच्या संगणकीकरणाचं काम 77% पूर्ण झालंय. 12 जिल्ह्यांमध्ये स्वनोंदणी अर्जाचं 100% वाटप झालंय. जळगाव बुलढाणा वर्धा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हिंगोली परभणी अहमदनगर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात 100% स्वनोंदणी अर्ज वाटण्यात आलेत. नंदुरबार धुळे अकोला वाशिम अमरावती भंडारा गोंदिया नांदेड जालना मुंबई शहर रायगड बीड लातूर उस्मानाबाद सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण 99% वर आहे. सर्वात कमी 91.3% अर्जांचं वाटप ठाण्यात 94.3% नागपूरमध्ये तर 94.5% मुंबई उपनगर जिल्ह्यात झालंय. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 जेतेपद पटकावलंय. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 53 मिनिटात 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम राजकीय हस्तक्षेपामुळे 17 वर्ष रखडल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी आज पनवेल इथं या मार्गाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन आणि मंडळी यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948, अर्थात 9 ऑगस्ट 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कीर्तन, स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर. कीर्तनकार आहेत ज्ञानेश्वर.

मंचावर कपलानी. हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी या तिन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता ऐकूया ज्ञानेश्वर कपलानी यांचं कीर्तन.

सधर्मे निधर्म श्रेयः परधर्मो भयावह। सर्व रसिक आणि भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात, जन्मभूमी ही मातृदेवता स्वधर्म आपुला तात। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात। प्रस्तुत काव्य आणि अभंग कवी विनायक यांचा आहे। कवीने पहिला शब्द जन्म सफलता असा अत्यंत मार्मिक असा वापरलाय। जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण जन्म सफल करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे। समर्थ रामदास स्वामीने असं वर्णन केलंय की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती। पशूंच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आहार निद्रा भयमैथुनंच याशिवाय वेगळं असं जीवनच नाही, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सफलता नाही। तथापि नियमाला अपवाद म्हणून ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, त्याची किंवा शिवाजीराजाचा विरह सहन न झाल्याने त्याच्या चितेत उडी मारणाऱ्या वाघ्या कुत्र्याची, किंवा राणा प्रतापाचा घोडाही तसंच, यांनी दोघांचीही या तिघांचीही समाधी बांधली गेली, ते त्यांचं जीवन सफल झाल्यामुळेच। मंडळी, मुके प्राणी जन्म सफल करतात, तर आपण आपला जन्म सफल का करू नये? मी जन्माला आलो त्यानंतर संपूर्ण जीवनाची वाटपाल मी कशी केली यावरच जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे। मी शिकलो, भरपूर पैसे मिळवले, मुले नातवंड झाली, म्हणजे मी प्रपंचात यशस्वी झालो असेन, पण मी सफलता मिळवली असेलच असे नाही। सफलतेसाठी ज्ञान वा आध्यात्मिक विकास, आत्मविकास किती प्रमाणात वाढला, माझ्या पलीकडे मी किती व्यापक भूमिकेवर जगलो, म्हणजे थोडक्यात माझं घर, माझी बायको, माझी मुले, यापेक्षा किती जणांना माझं जीवन मार्गदर्शक झालं, किती लोकांना मी आनंददायी ठरलो, किती उपयुक्त ठरलो, यावर माझी जन्मसफलता अवलंबून आहे। मी जर होतो तिथेच आणि तसाच, माझ्यातच गुरफटून राहिलो आणि माझ्या पुरताच राहिलो, तर समर्थ

0: आणि म्हणून वेद आणि उपनिषदांनी
1: यद भूमा तद सुखम,
0: भूमा म्हणजे व्यापकत्व, जे व्यापक तो ब्रह्मानंद, जेवढ्या व्यापक भूमिकेवर जावे तेवढा ब्रह्मानंद वाढतो। मी माझ्या पुरता असेल तर संकुचित व्यक्तिमत्व आणि संकुचित व्यापकत्व, मी गावाचा विचार करत असेल आणि त्याप्रमाणे वागत असेल तर व्यापक

व्यापकत्व वाढलं. मी राज्याचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजून वाढलं. मी राष्ट्राचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजूनच वाढलं. आणि मी विश्वाचा विचार करून वागू लागलो तर मी विश्वव्यापक भूमिकेवर पोहोचलो. मंडळी, आपण रोज देवाला जी मंत्रपुष्पांजली वाहतो त्यातही शेवटी अविकसितस्य कामप्रे विश्वे देवा हा सभासदैति, म्हणजे वेदाने सुद्धा विश्वदेव ही कल्पना आणि अनेक राष्ट्रे जी या विश्वाची सभासद व्हावीत अशी प्रार्थना केली. प्रत्येक मनुष्य जन्माला आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर ऋणाचं गाठोड घेऊन तो आला. या ऋणात मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण अशी मुख्य ऋण आहेत. प्रस्तुत काव्यात कवीने आईचं ऋण सांगत असताना जन्मभूमी ही मातृदेवता असा उल्लेख केलाय. वेदामध्येही माता भूमी ही अहम पुत्र हा असा उल्लेख केलाय. जन्म देणारी आई हिचे असे ऋण, तशा इतरही माता आहेत. गाईला गोमाता म्हटलाय, गुरुला गुरुमाऊली म्हटलाय, आणि संतांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव माऊली म्हणून म्हटलाय. कवीने मातृभूमी हीच आपली आई आहे असा उल्लेख केलाय. कारण लहानपणी आई दूध पाजते, पण मुलानं स्वतंत्र व्हावं, स्वतंत्र जगावं अशी तिची अपेक्षा असते. पण भूमाता जन्मभर तर तिच्या कुशीमध्ये तुम्हाला जन्मभर तुमच्या तुम्हाला नाचवतेच, आपल्या अंगाखांद्यावर खेळवतेच, पण मरणानंतरही कुशीत घेते. आणि म्हणून ज्यावेळी प्रभू रामाने समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये पाय ठेवला आणि रावणाशी युद्ध सुरू केलं, त्यावेळी विभीषणाला लंकेचं राज्य दिलं. पण ज्या वेळेला लक्ष्मणाला लंकेच्या राज्याचा मोह झाला आणि तो रामाना बोलू लागला की ही लंका आपल्याला पाहिजे, परंतु श्रीराम म्हणाले अरे लक्ष्मणा, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, माझी अयोध्याच मला या सोन्याच्या लंकेपेक्षा श्रेष्ठ आहे. मंडळी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी मरणाचे वेळी एडनच्या तुरुंगात दगडी मातीच्या फटेमध्ये ठेवलेली भारतभूमीच्या मातीची पुडी उघडून आतील पवित्र माती कपाळाला लावली. आणि म्हणून जन्मभूमीची सेवा करणं ही जीवनाच्या सफलतेची वाटचाल आहे. देशभक्ती इतकीच, देवभक्ती आणखीन श्रेष्ठ आहे, पण देवभक्ती आणि देशभक्ती दोन्ही समान श्रेष्ठत्वावरती आहेत. ईश्वर न मानणाऱ्यांना निरीश्वरवादी म्हटलं जातं, कारण त्यांना देव दिसत नाही ना, पण तरीही ते लोक सुद्धा राष्ट्रभूमीला मानणारे असतातच. आणि ते नसले तर ते अतिरेकीच विचाराने म्हणावे लागतील. राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी कोणतीही जात पंथ वर्ण धर्म आड येत नाही. आणि म्हणून भारतीयांच्या विविधतेतही राष्ट्रप्रेमाचा एक संघ असा धागा गुंफलेला आहे. सुक्ते मणिगणाईव, राष्ट्राच्या सेवेसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आवश्यकता होती ती भारत माता स्वतंत्र करण्याची, पारतंत्र्यातून मुक्त करण्याची. त्यासाठी देशभक्ताने दोन मार्ग स्वीकारले, एक मवाळ आणि दुसरा जहाल. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून मोहन रणड्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्य कोंडात आपली आहुती दिली, ते आणि महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू या सर्वांना आपण आदरांजली वाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळ हा अत्यंत अवघड सेवेचा काळ होता. आता स्वातंत्र्योत्तर काळात ज्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी आणि देशसेवकांनी जी सेवा केली त्यांनाही आपण मानवंदना करूया. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मसफलता कशी करावी यासाठी प्रमुख भूमिका सांगतो. परमवैभवम नेतुम एतद स्वराष्ट्रम अशी भूमिका जगणं आवश्यक आहे. माझा देश मी परमवैभवाला नेईन आणि राष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवीन. नुसते धन पैसा मिळवून तो जैनेसाठी वापरणं यासाठी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या तरुणांनी याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझी भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे, तपोभूमी आहे आणि ज्ञानभूमी होती. याच वैभवावर मी पुन्हा तिला नेऊन ठेवेन याला जन्मसफलता म्हटलं जातं. चिंजवणेकर शास्त्री लंडनला गेले होते, त्यावेळी त्यांची रेडिओवर मुलाखत घेताना मुलाखतवाल्यांनी त्यांना विचारलं की भारतात भिकारी खूप आहे, म्हणजे तुमचा देश दरिद्री आहे काय? तेव्हा शास्त्रीजींनी फार मार्मिक

उत्तर दिलं। ते म्हणाले, जर आम्ही भिकारी आणि दरिद्री असतो तर आमच्यावर आक्रमण करून तुमच्यासारखे लोक आमचं काय दारिद्र्य लुटायला येतात काय? आमच्या देशाचा इतिहास वैभवाचा आहे, नालंदा सारख्या विद्यापीठांमुळे ज्ञानाचा आणि आसेतू हिमाचल तपोभूमीचा आहे। म्हणून श्री सूक्तामध्ये महालक्ष्मीकडे मागणी करताना प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददा तुम्ही, अशा या सुराष्ट्रात मी जन्माला आलो म्हणून कुबेराने मला जगभर पसरलेली कीर्ती आणि समृद्धी द्यावी असा विचार मांडलेला आहे। हिंदुस्थानाची तपोभूमी ही धर्माच्या आणि संस्कृतीच्या पायावर अतिशय बळकट उभी आहे, मला त्याचा नक्कीच अभिमान आहे। अहो, मुंबईच्या चाळीत एका खोलीत राहत असणारं कुटुंब असलं तरी फुटक्या प्लास्टिकच्या बादलीत माती घालून तुळस लावली जाते। स्वामी विवेकानंदांना एका सद्ग्रस्ताने विचारलं की सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? स्वामीजी म्हणाले, हिंदू धर्म। त्यावेळेला ते सद्ग्रस्त म्हणाले, बरोबर आहे, तुम्ही स्वतः त्या धर्मात जन्माला आलात म्हणून तुम्ही असे म्हणता काय? विवेकानंद स्वामी म्हणाले, तसं नाही, पण हिंदू धर्मात फक्त हिंदूच तरतील आणि बाकीचे तरणार नाहीत असं हिंदू धर्म म्हणत नाही, म्हणून तो मोठा आहे। सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ, म्हणून ही तपोभूमी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तर ते पवित्र राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे जे मानतात ते जन्मसफलतेकडे वाटचाल करतात। महात्मा गांधीजींनी कोणाच्या जीवनात सफलता मिळत नाही याबद्दल 7 सामाजिक पातक सांगितली आहेत। राजकारणात तत्वाचा अभाव 1, ज्ञानाच्या क्षेत्रात चारित्र्याचा अभाव 2, विज्ञानाची मानव निरपेक्षता 3, आनंद संपादनात विवेकाचा अभाव 4, उद्योग आणि व्यापारात सचोटीचा अभाव 5, परिश्रमाशिवाय सधनता 6, आणि त्यागाशिवाय केलेली उपासना अशी 7 सामाजिक पातक आपल्याला सांगितली आहेत। आजच्या युगात आपले असे लक्षात येईल की निर्णय क्षेत्रात ही पातकच नव्हे तर महापातकेच निर्माण होत आहेत आणि त्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरच नव्हे तर राष्ट्रीय जीवनावरही होत आहे।

देशभक्तांप्रमाणे समाज सेवेचे व्रत घेणारे आणि समाज सेवेतून देशसेवा करणारे असे असंख्य लोक, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा मोहनराय असे अनेक लोक, या अनेक मान्यवरांना स्वातंत्र्याच्या दिनी आपण सविनय अभिवादन करूया, यांनी देशसेवेतून आपलं जीवन सफल केलं आणि म्हणून समर्थ रामदास

केलेलं समर्थन. आजच्या 21व्या शतकात जागतिकरण हे फार मोठे आव्हान देशापुढे उभे आहे. यापूर्वी कोणत्याही राष्ट्राने असं आव्हान पाहिलेलं नाही. दळणवळणाची साधनं, दूरदर्शन, दूरभाष, भ्रमणवार्तालाप यामुळे एकमेकांशी संपर्क करत साधणं सहज सुलभ झालं आहे. त्यामुळे राष्ट्रांच्या सीमा पुसट झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवाद आणि धर्मसंप्रदाय भयग्रस्त झाले आहेत. सर्वात मोठा बदल व्यावसायिक साम्राज्य निर्माण होऊन आर्थिक व्यावसायिक संघटना ही केवळ व्यापारी वृत्ती निर्माण झाली आहे. त्यांना देश, धर्म, नीती यांचं काही राहिलेलं नाही आणि कोणतंही नातं नाही. केवळ नफा मिळवणं हीच नीतिमत्ता राहिली आहे. जागतिकरणाचा खरा अर्थ प्रत्येक गोष्टीचा जगाच्या संदर्भात विचार करणं असा असायला हवा. आणि म्हणून सर्व राष्ट्रांनी

या तत्वाचा विचार करून वागलं पाहिजे. शांतीच्या मार्गाने सर्व राष्ट्रांनी विश्वात्मक देवाचं स्मरण करून आपापल्या मनोवृत्ती बदलून एकमेकांच्या विषयी केवळ व्यावसायिक नाकेबंदी न करता सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध निर्माण करावेत, तरच याच सर्वांची जन्मसफलता होईल. आणि म्हणून पूर्वरंगात शेवटचं वाक्य सांगतो. विनोबाजी भावे म्हणाले, ज्यांनी जगाला विचार दिला त्यांनी जगाला आकार

आणि म्हणून पूर्वरंगात शेवटचं वाक्य सांगतो. विनोबाजी भावे म्हणाले, ज्यांनी जगाला विचार दिला त्यांनी जगाला आकार दिला. वसुधैव कुटुंबकम सांगणाऱ्या गोपालकृष्णाचं आपण मध्यंतरामध्ये थोडंसं नामस्मरण करूया.

आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना शुभदिनी नम्र अभिवादन करतो. त्यापैकी एक सत्येंद्र बाबू घोष ज्यांची संविधा या स्वातंत्र्य होमकुंडामध्ये पडली त्यांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहूया. कलकत्त्यात तत्पूर्वी घोष हे घराणे अत्यंत नावाजलेले प्रसिद्ध असं होतं. पिढी जात इनामदारी होती त्यांच्या वंशामध्ये. इनामदार म्हणून ते प्रसिद्ध. घरामध्ये जमीनदारी आणि सुबत्ता होती. त्या कुटुंबाचे प्रमुख सत्येंद्र बाबू घोष नावाने ओळखले जात होते. त्यांच्या सुशील पत्नीचं नाव जानकी देवी असं होतं. त्यांचा संसार अतिशय सुखासमाधानात चालला होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती. पण मंडळी परमेश्वर सर्वांना सर्वच गोष्टी देतो असं नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्याकडे संतती नाही. आणि ज्यांच्याकडे उदंड संतती आहे त्यांच्याकडे संपत्ती नाही. मंडळी सत्येंद्र बाबूंच्या जीवनातही संसारातही असं ते कुणे पण होतं.

लग्नाला 35 वर्ष होऊन गेले पण घरात पाळणा हल्लाच नाही. मूल नाही हो. इतर स्त्रियांचं टोचून आणि खोचून बोलणं जानकी देवींच्या कोमल हृदयावरती घणाघात आघात करत होत. सत्येंद्र बाबूंची ही तीच परिस्थिती होती. आपल्या पूर्व संचिताला दोष देत दोघेही जीवनाची कालक्रमणा करत होते. संसाराच्या सुखद वातावरणात घोर निराशेचे काळे ढग आता झपाट्याने जमा होऊ लागले. जानकी देवींना न सांगता जीवनाला कंटाळून सत्येंद्र बाबूंनी आत्महत्या करण्याचं ठरवलं. एका काळोख्यात घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजात आपली पादत्राणे ठेवून रात्री 12:30 वाजता सत्येंद्र बाबू हळूच घराबाहेर पडले. मागील बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून ते पळत सुटले. बऱ्याच अंतरावर त्यांना एक मोठी विहीर दिसली. तिच्या कठड्यावरून त्यांनी आत उडी मारली. रात्रीच्या शांततेच्या वेळी विहीरीत मोठा धप्प आवाज झाला. शेताच्या आजूबाजूची माणसं जमा झाली. सर्वांनी बत्ती लावून विहिरीत डोकावून पाहिलं परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. सर्व मंडळी निघून गेली. इकडे सत्येंद्र बाबूंचं नशीब काही वेगळंच होत. त्यामुळे जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारून सुद्धा काय घडलं मंडळी ऐकण्यासारखं आहे.

तिकडे विहिरीच्या तळाला थोर योगी दत्तात्रयाचे अवतार असे मुकुंद स्वामी जलसमाधी लावून बसले होते. बाबूंनी जी उडी टाकली ती बरोबर स्वामींच्या अंगावर. त्यांच्या गळ्यात बाबूंचे दोन्ही पाय आले, त्यांची समाधी भंग पावली आणि ते बाबूंना घेऊन विहिरीच्या वरती पाण्याच्या वर असलेल्या मोठ्या कपारीमध्ये माणूस उभा राहिली एवढी कपारी होती त्याच्यामध्ये आले. त्यामुळे वर लोकांना काहीच कळलं नाही. लोकांनी बघितलं आणि ते निघून गेले. काही वेळाने विहिरीच्या दगडी पायऱ्यांवरून मुकुंद स्वामींनी सत्येंद्र बाबूंना घेऊन ते वरती आले आणि स्वामींनी त्यांची सर्व विचारपूस करून आत्महत्या करण्याचं कारण विचारलं. बाबू म्हणाले, पोटी संतान नसल्यामुळे जीवन नकोस झालं हो, असं बाबूंनी स्वामींना सांगितलं.

जीव पाण्यात किंवा मातीत घालायचा नसतो, तर जीवाला जीव द्यायचा असतो किंवा देशासाठी अर्पण करायचा असतो। यालाच जन्मसफलता म्हणतात। कोणत्याही कारणासाठी आत्महत्या करणं हे पाप आहे। दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया। मुकुंद स्वामींसारख्या संतांच्या संगतीचा परिणाम काय झाला?

स्वामीने त्याच्या हाती भस्म देऊन आशीर्वाद दिला आणि दत्तक गुरुच्या कृपेने तुला सदाचारी आणि देशभक्त मुलगा होईल असं सांगितलं. स्वामींनी पुन्हा समाधीसाठी विहिरीत उडी टाकली आणि सत्येंद्र बाबू घराकडे निघाले. घराचा मुख्य दरवाजा छोटवला आणि जानकी देवींना हाक मारली. बाहेरून येणारा बाबूजींचा आवाज ऐकला आणि जानकी देवी घाबरल्या हो. त्यांनी दार उघडलं, बाबू आत आले आणि घडलेली सर्व हकीकत जानकी देवींना त्यांनी जशीच्या तशी सांगितली. मुकुंद स्वामींनी दिलेलं भस्म त्यांनी जानकी देवींना दिलं. जानकी देवीने अतिशय श्रद्धेने ते भस्म ग्रहण केले आणि मंडळी वर्षभराच्या काळात जानकी देवींनी एका सुंदर पुत्ररत्नाला जन्म दिला. मुकुंद स्वामींच्या प्रसादामुळेच मुलगा झाला म्हणून त्याचं नाव बाल मुकुंद असं ठेवण्यात आलं. रामकृष्ण परमहंस यांचे परमप्रिय शिष्य स्वामी विवेकानंद हे सत्येंद्रबाबू घोषांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे अधूनमधून स्वामी विवेकानंदांनी सत्येंद्रबाबूंच्या घरी जाणं येणं ठेवलं होतं. बालमुकुंद अत्यंत चाणाक्ष आणि हुशार मुलगा होता. त्याला प्राणायामादी योगविद्या स्वामी विवेकानंदांनी शिकवल्या होत्या. घोषांच्या घराण्यावर स्वामी विवेकानंदांचं विशेष लक्ष होतं. जमीनदारी करता करता सत्येंद्रबाबू घोषांच्या मनात मुकुंद स्वामींनी ठसवलेली स्वातंत्र्याची ज्योत धगधगू लागली. याच वेळी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. लोक हवालदिल झाले होते. ब्रिटिशांचे जुलमी सरकार भारतीय जनतेचा अनन्वित छळ करीत होत. रस्त्यावरून जाणाऱ्या अबलांना देखील चपकाचे फटके मारून कारण नसताना लोळवलं जात होतं. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती श्याममुखी जहाजी फाकविल्या अशी दयनीय स्थिती समाजाची झाली होती. आणि त्याचा खोलवर परिणाम सत्येंद्र बाबूंच्या मनावर झाला होता. याच वेळी कलकत्त्यातील काही क्रांतिकारक विचारांचे काही लोक बाबूंच्या अधिपत्याखाली आले. सत्येंद्र बाबूंनी या सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी आपल्या जागेत दत्ताचं आणि पांडुरंग रुक्मिणीचं देऊळ बांधलं. या चौथऱ्यावर त्या मूर्ती स्थापन केल्या. त्या मूर्ती पुढे सरकण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि मूर्तींच्या मागून त्यातून खाली भुयारी तळघरात जागा केली. एकादशीच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम होऊन सर्व मंडळी तीर्थप्रसाद घेऊन निघून गेल्यावर बाबूंनी त्यांच्या सहकार्यांना घेऊन देवापुढे शपथ दिवली आणि सर्वांनी शपथ घेतली. यानंतर मूर्ती पुढे ओढून बाबूंनी भुयारी तळघरात सर्वांना नेऊन हँडबॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढण्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याप्रमाणे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कलकत्त्यातला पहिला कारखाना सत्येंद्र बाबूंनी आपल्या घरात सुरू केला. या बॉम्बच्या टोपणावर एस पूर्णविराम जी पूर्णविराम म्हणजे सत्येंद्र बाबू घोष असं कोरण्यात आलं. बाबूंनी सर्व सहकार्यांना बोलावून पहिला तयार झालेला बॉम्ब चाचणी म्हणून उडवायचा तो कुठे आणि कसा याबद्दल माहिती दिली. ठरल्याप्रमाणे जवळच एका ठिकाणावर रात्री चाचणी दाखल पहिला बॉम्ब उडवण्यात आला. त्याचा स्फोट फार मोठा होता पण नुकसान होणार नाही अशा रीतीने ती जागा निवडली होती. बॉम्बच्या टोपणाच्या अध्याक्षरावरून सत्येंद्र बाबू घोषांना पकडण्यात आलं आणि लॉर्ड कर्झनने त्यांना तुरुंगात घातलं. बाबू बरेच महिने तुरुंगात होते आणि त्यांची सुटण्याची शक्यताही आता नव्हती. तुरुंगातली शिक्षा सहन करताना बाबूंना नाकी न आलं. पूर्वीच्या तुरुंगाची ती शिक्षा मंडळी काय सांगावं. पण त्याच वेळेला

परमेश्वर कसा पाठीराखा असतो? श्रावणवद्य अष्टमीचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा दिवस, त्यावेळी लॉर्ड कर्झनने बदली झाली आणि म्हणून जाता जाता काहीतरी चांगलं करावं म्हणून त्यांनी काही क्रांतिकारकांना तुरुंगातून सोडलं. सुदैवाने त्यात सत्येंद्र बाबूंचा नंबर लागला. आपल्या घरापाशी यायला सत्येंद्र बाबूंना रात्रीचे 12:30 वाजले. ते दरवाज्यात यायला आणि कीर्तनकारांची साखी कानावर पडायला एकच वेळ आली. पांडुरंगाच्या देवळात त्याच वेळी कीर्तनकारांनी गोकुळाष्टमीची साखी म्हटली. लोकांनी कृष्णजन्माची फुलं उधळली आणि दारात सत्येंद्र बाबूंना पाहिल्यावर जणू कृष्णच घरी आल्याचा आनंद त्यांच्या हृदयात मावेना. थोडक्यात अवधीत सत्येंद्र बाबूंनी त्यांचा संसार सुरू केला. देऊळ आणि कारखाना अज्ञात स्थळी हलवला आणि बॉम्बचा कारखाना पूर्ववत सुरू झाला. दुर्दैवाने लॉर्ड हार्डिंग्स हा राज्यावर आला आणि त्यांनी सत्येंद्र बाबूंना पकडून देणाऱ्या 10 लाख रुपयाची बक्षीस देण्याचं फरमान काढलं. चौका चौकात या जाहीरनाम्याच्या प्रती चेटवण्यात आल्या. हंग पितुरी हा तर आमच्या देशाला शापच लागला. बॉम्बच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका सहकार्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो 10 लाखाच्या मोहाला बळी पडला. 150 इंग्रजांचे सैनिक या फितुराबरोबर बोटांचा खड खड आवाज करीत मंदिरात शिरले. फितुराने दत्तात्र्यांच्या पांडुरंगा रुक्मिणीच्या मूर्ती पुढे ओढल्या आणि मुद्देमालासह इंग्रजी शिपायांनी सत्येंद्र बाबूंना पकडलं. अनेक दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं. एक दिवस हार्डिंगने त्यांना प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं. मी पुन्हा देशसेवा करणार नाही आणि राजकारणही करणार नाही असं त्या प्रतिज्ञापत्रात होतं. सत्येंद्र बाबूंनी त्यास कठोर शब्दात नकार दिला आणि त्यावर साहेब अतिशय संतापला. त्यांनी सत्येंद्र बाबूंना समोर आणण्याची शिपायांना आज्ञा केली. बाबूंचे हात मागं बांधले होते आणि हातापायातल्या बिड्यानं साखळदंडानी पायातल्या बेड्यांनाही बांधलं होतं. या बेड्यांच्या साखळ्या दोन सैनिकांनी लांबवर धरल्या होत्या. बेड्यांचा आणि साखळ्यांचा आवाज करीत सत्येंद्र बाबू हा लॉर्ड हार्डिंगच्या पुढे उभे राहिले. चिडलेल्या साहेबांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखवलं. हार्डिंगने पुन्हा विचारल्यावर यांनी नकार दिला. संतापाच्या भरात हार्डिंगने 6 बारीच्या 6 फैरी सत्येंद्र बाबूंच्या ढोक्यापासून पायापर्यंत झाडून चळणी केली. रक्ताच्या चिळक्यांड्या उडल्या. वंदे मातरम, भारत माता की जय, असं म्हणून ते पाठीवर पडले. मरताना सुद्धा शरणांगती घेतली नाही. बळी पडायला दहा

माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर कीर्तन. कीर्तनकार होते ज्ञानेश्वर कपलानी. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेवगा लागवड तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर विनोद राऊत यांची. शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आणि शेताच्या बांधावर प्रगतिशील शेतकरी तन्मय पटले यांची शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझं शिवार या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो भारतीय स्वातंत्र्य दिन वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे
0: तेव्हा श्रोते हो या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया
1: नौसेना स्वरवंदन
2: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
3: आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुक पंडियन यानं पटकावलं रौप्यपदक देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाज माध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती

झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली. या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्वपरीक्षा आणि 2023-25 मधल्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची CID मार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच CBI चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या 3 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकार या तिघांची CID चौकशी करणार आहे. या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा गाठलाय. 31 जुलै 2026 पर्यंत देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 गिगावॉटच्या पलीकडे गेली असल्याचं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलंय. यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट तर अणु ऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे. यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे. हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 पर्यंत 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं CDSL च्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झालेत. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर उडून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली. आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुख पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा होवांग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. ब्रिक्स 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची

घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देवनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं. त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलंय. 4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान आज बारामतीच्या धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगार्द यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.